घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात.

सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 20 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे कारण. आपण रामापाशी मागावे एक, तुझे इच्छेने सर्व जगत चालते देख. त्यातील मी एक पामर, रामा तुला कसा झालो जड. रामा अन्यायाच्या कोटी, तूच माय घाली पोटी. माते लागी आले शरण, त्याला नाही दिले मरण. ऐसे ऐकिले आजवर, कृपा करी तू रघुवीर. दाता राम हे जाणून चित्ती, म्हणून आलो दारा प्रति. आता रामा नको पाहू अंत, तुझ विण शून्य वाटे जगत. ज्याचा ज्याचा मी केला स्वार्थ, ते झाले दुःखाला कारण. आता रामा कोठे जाऊ, तुला टाकून कोठे राहू. ऐसे कोठे पहावे स्थान, जेथे होईल समाधान. आता असो नसो भाव, मी रामा तुझा झालो देख. आता कसे तरी करी, मी पडलो तुझ्या दारी. आता लौकिकाची चाड, नाही मला त्याची आवड. हे ठसावे चित्ती, कृपा करी रघुपती. आता मनास येई तसे करी, माझे मी पण हिरो निजाई. जोवर देहाची संगती, तोवर मी माझेही वृत्ती. राहील अभिमानाला धरून, तेथे न राहे कधी अनुसंधान. काळोख अत्यंत मातला, घालावयाला उपाय न दुजा सूचला. होता सूर्याचे आगमन, काळोख जाईल स्वतः आपण. प्रपंचातील संकटे अनिवार, माझ्या बोलण्याचा करावा विचार. आता कष्टी न भावे फार, प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे मूळ कारण. तेच घोकित बसल्याने न होई आनंद रूप स्मरण. सुखदुःखाची उत्पत्ती आपलेपणात आहे निश्चित. स्वार्थ म्हणजेच आपलेपणा, म्हणून माझे मीच दुःखाला कारण. आपण आपलेपणात वागत गेले, सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले. अमुक व्हावे अमुक होऊ नये, याचे कसे होईल त्याचे कसे होईल, ही चित्ताची अस्वस्थता, याचे नाव चिंता. सुख दुःखे चित्ताची न राहे स्थिरता, तीच त्याची खरी अवस्था. सुख दुःख परिस्थितीवर नसते, आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते. ज्यात एकाला सुख वाटते, तेच दुसऱ्याला दुःखाला कारण होते. दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण. देहाने कष्ट केले फार, त्यातील फळाचा घेऊन आधार. फळ नाही हाती आले, दुःखाला कारण ते झाले. आपले चित्त झाले विषयाधीन, नाही दुःखास दुसरे कारण. मागील गोष्टींची आठवण, पुढील गोष्टींचे चिंतन, हेच दुःखाला खरे कारण. याला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान. प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा. वृत्ती होऊ द्यावी स्थिर, चित्ती भजावा रघुवीर. रामा सुख दुःख दोनी केले अर्पण तुझे चरणी, आता मनास येई तैसे ठेवी, या विण दुजेन मागणे काही, दुजेन मागणे काही। जानकी जीवन स्मरण, जय जय राम।
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380016512.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, दशक पहले, समास चौथा। जिथे माया स्पर्शू शकत नाही ते सद्गुरूचे स्वरूप अज्ञानी अशा मला कसे करणार, ते वर्णन करता येणार नाही। वेद देखील नेती नेती कळत नाही कळत नाही असे म्हणतात, असे असताना माझ्यासारख्या मूर्खाची मती तिथपर्यंत कशी पोहोचेल हे मला समजत नसल्याने मी गुरूंना दुरूनच नमस्कार करतो। हे गुरुदेवा, मला पैलपार करा, आपले स्तवन मला करता येत नाही, मायेचा भरोसा वाटत नाही, तरी आता करेल तशी स्तुती हे सद्गुरु स्वामी आपण स्वीकारा। मी आपले स्तवन करीन असे मायेच्या बळावर म्हणत होतो, परंतु मायाच लज्जायमान झाली आहे, आता काय करू। मुख्य परमात्मा सापडत नाही म्हणून त्याची प्रतिमा करावी लागते, त्यामुळे मायेच्या सहाय्यानेच सद्गुरूचे वर्णन करीत आहे। आपल्या मनातील भावाप्रमाणे देव ध्यानामध्ये आठवावा त्याप्रमाणे हे सद्गुरु आपले स्तवन करतो। सद्गुरु राजांचा जय जयकार असो। आपण विश्वंभर विश्वबीज परमपुरुष मोक्षध्वज दीनबंधू आहात। सूर्यप्रकाशामुळे अंधार पळून जातो त्याप्रमाणे आपल्या अभयहस्तामुळे न आवरण्यासारखी माया देखील ओसरते। सूर्यामुळे अंधार दूर होतो, परंतु रात्र झाल्यावर पुन्हा ब्रह्मांडात काळोखच पसरतो। तसे गुरूंचे कार्य नसते, ते अज्ञानाचा नाश करून जन्ममृत्यूची वारे निवारण करतात। परिसामुळे लोखंडाचे रूपांतर सुवर्णात होते त्याप्रमाणे गुरु कार्य करतो। एकदा का छोटी नदी गंगेला मिळाली की गंगाच होऊन जाते, मग ती वेगळी करता येत नाही। लहान नदी गंगा झाल्यावर तिला कोणी ओढा म्हणत नाही, त्याप्रमाणे शिष्य गुरुकृपेमुळे स्वामीच होऊन जातो। परिसामुळे लोखंडाचे सुवर्ण झाल्यावर त्याचे पुन्हा लोखंड होत नाही, त्याप्रमाणे गुरुच्या अंकित झाल्यावर शिष्य उपदेश करू लागतो। मात्र सुवर्णाद्वारे पुन्हा सुवर्ण करता येत नाही, त्यामुळे सद्गुरूला ही सुवर्णाची उपमा किंवा परिसाची उपमा देता येत नाही। सद्गुरूला समुद्राची उपमा दिली तर समुद्र तर अत्यंत खारट असतो, त्यामुळे ते देखील योग्य नाही। गुरुला क्षीरसागराची उपमा दिली तरी कल्पांती तो नष्ट होईल म्हणून तीही उपमा देता येत नाही। त्याला डोंगराची उपमा दिली तरी डोंगर म्हणजे कठोर पाषाण, सद्गुरू तसा नसतो, तो कोमल हृदयाचा असतो। आकाशाची उपमा त्याला दिली तरी आकाशाप्रमाणे तो पोकळ निर्गुण नसतो, त्यामुळे तोही दृष्टांत गुरुला देता येत नाही। गुरुला पृथ्वीची उपमा दिली तरी पृथ्वी देखील युगांत झाल्यावर खचते, त्यामुळे ही उपमा देखील देता येत नाही। सद्गुरूला सूर्याची उपमा दिली तर सूर्यही सद्गुरूपुढे कमीच आहे, कारण सूर्याचा प्रकाश मर्यादित असतो आणि सद्गुरू मात्र अमर्याद आहे असे शास्त्रे सांगतात। त्याला शेषाची उपमा दिली तरी शेष हा केवळ भारवाही आहे, त्यामुळे तसंही म्हणता येणार नाही। सद्गुरूला पाण्याची उपमा दिली तर पाणी केव्हा तरी आटेल, सद्गुरू रूप मात्र कायमस्वरूपी आहे, ते कधीही आटणार नाही। सद्गुरूला अमृताची उपमा दिली तरी अमर असलेले देव देखील मरण पावतातच, सद्गुरु कृपा मात्र यथार्थपणे मोक्ष देते, त्यामुळे अमृताची उपमा देखील त्याला देता येत नाही। सद्गुरूला कल्पतरू म्हणावे तर तेही बरोबर होणार नाही, कारण कल्पना केली ते कल्पतरू देतो, गुरु मात्र कल्पनातीत असं काही देतात। ज्याला काही चिंता असते त्याची चिंता मणी दूर करतो, मात्र मणी चिंता नसली तरी गुरु कृपा करतो, त्यामुळे गुरुला चिंतामणी पण म्हणता येणार नाही। कामधेनू ही इच्छा पूर्ण करते, मात्र इच्छा नसेल तर कामधेनूचा काही उपयोग नाही, त्यामुळे सद्गुरूला तीही उपमा देता येणार नाही। सद्गुरूला लक्ष्मीवंत म्हणावे तरी लक्ष्मी नाशवंत असते, सद्गुरूच्या दारे तर प्रत्यक्ष मोक्ष लक्ष्मी तिष्ठत असते। स्वर्गलोक इंद्र संपत्ती हे देखील काळानुसार नष्ट होतात, मात्र सद्गुरू कृपेची प्राप्ती झाली तर कितीही काळ लोटला
तरी ती कृपा कमी होत नाही। हरिहर आणि ब्रह्मा देखील सर्व नष्ट पावतात, फक्त सद्गुरुपद हेच अविनाशी आहे। सद्गुरूला उपमा काय द्यावी, सगळी सृष्टी नाशवंत आहे, येथे पंचमहाभौतिक कुठं ठेवी चालत नाहीत, म्हणून मला सद्गुरूचे वर्णन करता येत नाही। आता केले हेच माझे वचन आहे, हीच अंतरंगातील स्थिती आहे। या अंतनिष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठच जाणतात। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सद्गुरुस्तवन नाम समास चतुर्थ समाप्त।

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

इथ सर्वजण सुखी असोत, सर्वजण निरोगी असोत, सर्वांना कल्याणकारी गोष्टी बघायला मिळोत, कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो. श्रोते हो, स्वतःच्या गर्भामध्ये आपलं भरण पोषण करणारी आपली आई ही सर्वश्रेष्ठ गुरु आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव असे संस्कार आपल्यावर बालपणापासून झालेले असतात. आई ही सर्वश्रेष्ठ गुरु आहे. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आई.

श्रोतेहो अद्याच आपण सुमन कल्याणपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वैशाख वणवा या चित्रपटामधलं पद्मश्री ग दे माडगुळकर यांचं गीत ऐकलं, ज्याला संगीत डी डी अर्थात दत्ता डावलेकर यांचं होतं.

जिथं राम नांदतो तिथेच आनंद नांदत असतो. श्रोते हो, आत्ताच आपण आशा भोसले यांनी गायलेलं मानिनी या चित्रपटामधलं पद्मश्री ग दी माडगुळकर यांचं गीत ऐकलं, ज्याला स्वरसाज वसंत पवार यांचा होता.

दुर्जन सज्जनो भूयात सज्जन शांति माप्नुयात शांतो मुच्येत बंधेभ्यो मुक्तश्चान्यान् विमोचयेत। दुर्जन सज्जन हो, सज्जनाला शांति मिळो, शांत व्यक्ति बंधनापासून मुक्त हो। जो मुक्त आहे तो इतरांना मुक्त करो। श्रोते हो, जो मुक्त आहे तो इतरांना मुक्त करो। त्यामुळे काय होत, तर आनंद आणि मनशांती लाभून उघडले एक चंदनी दार। उजेड दिसतो आत केशरी, सोन्याचा संसार, उघडले एक चंदनी दार।

श्रोतेहो आताच आपण सुमन कल्याणपूर यांच्या कांचनी स्वरामध्ये मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं पद्मश्री ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकलं, ज्याला स्वरसाज वसंत पवार यांचा लाभला होता.

स्वस्त्यस्तु विश्वस्य खल प्रदीदताम् ध्यायन्तु भूतानि शिवं मिथो धिया मनश्च भद्रं भजता दधोक्षजे आवेशतान्नो मतिरप्यहैदुगे. सर्वांच म्हणजेच विश्वाचं कल्याण असो, दुष्ट व्यक्ती त्याचं दुष्टपण जाऊन प्रसन्न हो. सर्व प्राणी मात्र एकमेकांना शिवस्वरूप समजून परस्परांचं मनापासून कल्याण चिंतन करोत, त्यांची मन मंगलमय होऊन भगवान विष्णूंचं चिंतन करोत, आमची अंतःकरण निस्वार्थ प्रेमात मग्न होत. श्रोते हो, एकमेकांची अंतःकरण निस्वार्थ प्रेमामध्ये मग्न झाली की मग ओठावर गीत येत, सासरच्या घरी आले माहेर माहेर माय काय सासू झाली पिता तो सासरा, सासरच्या घरी आले माहेर माहेर.

श्रोते हो, आताच आपण वैशाख वणवा या चित्रपटामधलं पद्मश्री ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरामध्ये ऐकलं. स्वरसाज दत्ता नवलेकर अर्थात डी डी यांचा होता.

चांगनामलाकडे जायचे कुणीकडे. सुमन हेमाडी आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं दिसतं तसं नसतं या चित्रपटामधलं पद्मश्री ग. दि. माडगुळकर यांचं युगलगीत आत्ता आपण ऐकलं, ज्याला स्वरसाज लाभला होता वसंत प्रभू यांचा. बरं तर श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

0: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम
1: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 20 सप्टेंबर 1946 रोजी पहिले कान्स फिल्म फेस्टिवल आयोजित केले गेले. 1965 रोजी भारत पाकिस्तान युद्धादरम्यान बुरकीची लढाई झाली आणि भारतीय सैन्याने डोगराई ताब्यात घेतले. आजच्याच दिवशी 1857 रोजी दिल्ली पुन्हा ताब्यात घेतल्यावर 1857 स्वातंत्र्य लढा समाप्त झाला होता. 1897 रोजी सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक, संपादक आणि सुप्रसिद्ध पत्रकार नानासाहेब परुळेकर यांचा जन्म झाला होता. 1934 रोजी इटालियन चित्रपट अभिनेत्री सोफिया लॉरेन यांचा जन्म झाला होता. 1949 रोजी प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांचा देखील जन्म झाला होता. 1928 रोजी केरळमधील महान समाज सुधारक श्री नारायण गुरु यांचे निधन झाले होते. 2015 रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे देखील निधन झाले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

नमस्कार रसिक श्रोते, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे, तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 22व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, मागच्या 2 भागांमध्ये आपण रवींद्रनाथांचं कथाकार म्हणून रूप जाणून घेतलं. या भागातही आपण कथाकार रवींद्रनाथ म्हणून त्यांचे विविध पैलू, त्यांच्या लेखनातली वैशिष्ट्य आणि त्यांच्या कथांमधलं वैविध्य हे पाहणार आहोत. मंडळी, पहिल्या भागामध्ये आपण रतन आणि पोस्टमास्तरची कथा पाहिली. त्यातली रतन नावाची 13-14 वर्षांची एक अश्राप मुलगी ती आपल्या हृदयात घर करून जाते. दुसऱ्या भागामध्ये आपण काबुलीवाल्याची कथा जाणून घेतली. तो काबुलीवाला सुद्धा आपल्या हृदयामध्ये कायमचं घर करतो आणि पित्याच्या भावना, मग ते मिनीचे वडील असतील किंवा काबुलीवाला असेल, या सर्वत्र सारख्या असतात. हे अतिशय सुंदर शब्दामध्ये रवींद्रनाथांनी या कथेमध्ये सांगितलं, तेही आपण पाहिलं. आता या भागामध्ये आणखीन एक त्यांची जी कथा आहे त्याबद्दल आपण बोलतो आहोत. ही कथा आहे अंध भिकारिणीची. मंडळी, ही अंध भिकारीण गावातल्या एका मंदिरासमोर सकाळ संध्याकाळ उभी राहून भीक मागते. लोक तिला अन्न पैसे देतात, त्यावर ती आपली गुजराण करते. एक दिवस संध्याकाळी जेव्हा ती भीक मागून आपल्या घराकडे परत जात असते, तेव्हा एक छोटा मुलगा तिच्याजवळ येतो, तिच्या कमरेला मिठी मारतो, तिला आई म्हणतो. म्हातारी त्या मुलाला प्रेमाने जवळ घेते, त्याच्या अंगावरून हात फिरवते, त्याला आपल्याजवळ जे आहे त्यातील चांगलं खाऊ पिऊ घालते. त्या दोघांना एकमेकांचा लळा लागतो, दोघंही तिथेच राहू लागतात. त्या गावात एक सावकार असतो. एक दिवस म्हातारी आपले साठलेले पैसे त्याच्याकडे सांभाळण्यासाठी म्हणून ठेवते. एकदा तो मुलगा खूप आजारी पडतो, त्याला औषधोपचार करण्यासाठी आता तिच्याकडे पैसे नसतात. ती सावकाराकडे जाऊन आपल्या पैशांची मागणी करते. त्यावेळी तो तिला असे काही पैसे आपल्याकडे तिनं ठेवलेलेच नाहीत असं सांगून तिला परत हाकलून लावतो. म्हातारी जाता जाता म्हणते, तुला खूप मिळू दे. खरं म्हणजे तिचा हा आशीर्वाद नसून तिच्या संतापातून, अंतःकरणातून आलेल्या तिच्या या भावना म्हणजे शाप आहे. म्हातारी घरी जाऊन त्या मुलाला सोबत घेते आणि सावकाराच्या घरासमोर ठाण मांडून बसते. तो मुलगा तिच्या मांडीवर झोपलेला असतो. सावकार येऊन त्या मुलाला पाहतो तर त्याला तो आपलाच मुलगा वाटतो. त्याचा मुलगा काही दिवसांपूर्वी जत्रेत हरवलेला असतो. तो म्हातारीजवळून त्या मुलाला बळजबरी घरात घेऊन जातो. आता त्याच्यासाठी पैसे खर्च करायला तो तयार होतो. म्हातारी भिकारीण घरी निघून जाते. मुलगा जेव्हा डोळे उघडतो तेव्हा त्याला वेगळीच माणसं समोर दिसतात. तो म्हणतो, माझी आई कुठं गेली? तो पुन्हा तापानं फणफणतो. वैद्य म्हणतात, त्याच्या आईला बोलवा. तेव्हा सावकार घरी जाऊन म्हातारीला घेऊन येतो. म्हातारी काही दिवस तिथंच राहते. तिला पाहून मुलगा लवकर बरा होतो. जे काम औषधानं, पैशानं होत नाही ते प्रेमानं होतं. मग म्हातारी आपल्या घरी जायला निघते. सावकार तिला आपल्या घरीच राहा असं म्हणतो, पण ती नकार देते. त्याचं मन पालटतं. तो म्हातारीनं ठेवलेले पैसे तिला देऊ करतो. तो म्हणतो, हे तुझेच पैसे आहेत,
यावेळी म्हातारी पैसे घेत नाहीत. ती म्हणते, ते पैसे मी त्या मुलासाठीच ठेवले होते, ते त्याच्यासाठीच खर्च कर. गोष्ट इथं संपते, पण लक्षात राहते ती स्वाभिमानी अंधभिकारीण स्वतःजवळ काही नसताना अनाथ मुलासाठी प्रेमाचा हात पुढे करणारी, त्याची आई होणारी, आणि शेवटी तर ती दाता बनते आणि सावकार याचक. माणुसकीचं उदात्त दर्शन या कथेतून रवींद्रनाथांनी घडवलं आहे. ही कथा वरवर पाहिली तर लहान मुलांसाठी वाटते, पण तिच्यातील मतितार्थ मात्र सगळ्यांनीच लक्षात घ्यावा असा आहे. अतिथी ही सुद्धा रवींद्रनाथांची एक सुंदर कथा आहे. या कथेत मतीलाल नावाचे एक जमीनदार, त्यांची पत्नी अन्नपूर्णा, मुलगी चारुषी आणि कथेचा नायक असलेला एक मुलगा तारापद अशी प्रमुख पात्र आहेत. तारापद हा 15-16 वर्षांचा एक ब्राह्मण मुलगा आहे. तो आपलं घर सोडून बाहेर पडला आहे. सहृदय असलेले मतीलाल बाबू बोटीतून आपल्या कठालिया या गावी परतत असतात. बोटीवर त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अन्नपूर्णा आणि 9 वर्षांची असलेली एक सुंदर मुलगी चारुषी आहे. तारापद त्यांच्याकडे येतो. त्याला नंदीग्रामला जायचं असतं. मला नंदीग्रामला सोडाल का असं तो मतीलाल यांना विचारतो. तारापद हा मुलगा देखणा आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज आहे. कोणत्याही व्यक्तीवर त्याच्या व्यक्तिमत्वाचा पाहता क्षणीच प्रभाव पडावा असा तो आहे. त्याच्याकडे पाहून मतीलाल त्याला ठेवून घेतात आणि नंदीग्रामला सोडण्याचं आश्वासन देतात. तारापद म्हणजे स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा एक मनमौजी मुलगा. तो बोटीवरील सगळ्यांचीच मनं जिंकून घेतो. त्याला संगीताची आवड आहे. त्याचा आवाज उत्तम आहे. त्याला स्वयंपाक करणं, खरेदी करणं, इथपासून ते थेट बोट चालवणं इत्यादी कौशल्य सहज जमतात. अन्नपूर्णा तर त्याच्या व्यक्तिमत्वाकडे एवढ्या आकर्षित होतात की त्याला पाहून त्यांच्यातील वात्सल्य भाव जागृत होतो. त्याला कसं खुश ठेवता येईल याचा त्या प्रयत्न करतात. त्याला त्याचा भूतकाळ किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी विचारतात, पण त्याबद्दल तो फारसं बोलत नाही. त्याच्या आईला 4 मुलगे आणि 3 मुली आहेत. तसा तो घरातही सगळ्यांचा लाडका असतो, पण एकाच ठिकाणी अडकून पडणं किंवा बंधनात राहणं हा त्याचा स्वभावच नाही. त्यामुळे तो 2-3 वेळा घरातून चक्क पळून गेला. रवींद्रनाथांच्या इतर कथांप्रमाणेच या कथेलाही निसर्गाची सुंदर पार्श्वभूमी लाभली आहे. पावसाळी नदी, हिरवीगार कुरणं, गाणारे पक्षी आदी निसर्गाचे घटक कथेबरोबर साथ संगत करतात. तारापद या निसर्गाच्या सहवासातच रमून जातो. वाटेत नंदीग्राम गाव केव्हा निघून जातं ते कळत नाही. जमीनदार त्याला आपल्यासोबत आपल्या गावी घेऊन जातात. तिथे तो 2 वर्ष राहतो आणि थोड्याच कालावधीत सगळ्या गावकऱ्यांची सुद्धा मनं जिंकून घेतो. पण या सगळ्या कालावधीत छोट्या चारुषीचं मन मात्र तो जिंकू शकत नाही. आपल्या आईवडिलांसह सगळे लोक या तारापदवर प्रेम करू लागल्यामुळं चारुषीचा जळफळाट होतो आणि ती त्याचा द्वेष करू लागते. पण काही क्षण असे येतात की नकळत का होईना मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी तिला त्याच्याबद्दल ओढ वाटते. या सगळ्या संमिश्र आणि गुंतागुंतीच्या भावना आहेत. जमीनदार आपल्या लाडक्या मुलीचं म्हणजे चारुषीचं लग्न तारापदशी करायचं ठरवतात. पण मनमौजी असणारा आणि कुठेही अडकून न पडणारा तारापद तिथून गुपचूप पळ काढतो
तो अतिथी बनूनच राहतो, अशी ही सुंदर कथा अतिथी। या कथेत रवींद्रनाथांनी सगळ्या पात्रांच्या मानवी स्वभावात विविध रंग भरले आहेत। पित्याचं हृदय असलेला आणि तारापदवर पित्याप्रमाणे प्रेम करणारा जमीनदार मतीलाल, तारापदवर मुलासारखी माया करणारी आई अन्नपूर्णा, हट्टी दुराग्रही आणि द्वेष करणारी पण मनातून चांगली असणारी चारुषी, पण सगळ्यात जास्त लक्षात राहतो तो तारापद। तो सगळ्यात असूनही कशातच लिप्त होत नाही। रवींद्रनाथ त्याला गढूळ पाण्यात पोहणाऱ्या पांढऱ्याशुभ्र पंखाच्या राजहंसाची उपमा देतात। त्यानं जग पाहिलं आहे, अनेक लोकांना तो भेटला आहे, पण त्यानं त्याच्यातील सद्गुण तेवढे घेतले आहेत। वाईट गुणांपासून तो कोसू दूर आहे। एक प्रकारे हा मुलगा म्हणजे रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब आहे असं म्हणता येतं। कारण त्यांचं निसर्गाबद्दलचं प्रेम, संगीत आणि कलागुणांची आवड, त्याचप्रमाणे सगळ्यात राहूनही त्या सगळ्यांपेक्षा वेगळा अशा गुणांचं सुरेख मिश्रण असलेला हा तारापद आहे। मंडळी, रवींद्रनाथांच्या आणखी काही कथांबद्दल पुढील भागामध्ये आपण जाणून घेऊ। आज आपण इथं थांबूया। मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी। तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर.
2: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, फळबागेचा जेव्हा आपण विचार करतो, विशेषतः फळबागेचा विदर्भात जेव्हा विचार करतो, तर आपल्या डोळ्यासमोर महत्त्वाचं पीक येतं संत्रा. या संत्र्याबरोबरच मोसंबी हे अतिशय महत्त्वाचं पीक आज शेतकरी बंधूंनी बऱ्याच अंशी स्वीकारलेलं आहे आणि याच्यापासून आर्थिक फायदाही मोठ्या प्रमाणात होतो. तर ही जी मोसंबी आहे, या मोसंबीची लागवड करण्यापूर्वी कोणत्या बाबी आपण विचारात घ्यायला पाहिजे या अनुषंगानं आज आपण विचार करणार आहोत. मोसंबीचा जर विचार केला तर मोसंबीसाठी मध्यम भारी 1 मीटर खोल व उत्तम निचऱ्याची जमीन निवडणं आवश्यक असतं. चिबड जमिनीत मोसंबीची लागवड आपण टाळली पाहिजे. जमिनीत चुनखडी ज्या ठिकाणी जास्त आहे, चुनखडीचं प्रमाण ज्या ठिकाणी जास्त आहे, अशा जमिनी आपण मोसंबी लागवडीसाठी टाळल्या पाहिजे. कमी पावसाच्या कोरड्या हवामानात मोसंबीची वाढ उत्तम होते आणि फळांचा दर्जासुद्धा चांगला राहतो. साधारणपणे 15 ते 35 अंश सेंटीग्रेड तापमान असलेल्या ठिकाणी मोसंबीची वाढ चांगल्या रीतीने होते. लागवडीसाठी रोपवाटिकेतून कलमाची निवड करताना योग्य ती काळजी आपण घेणं आवश्यक असतं. शक्यतो रंगपूर खुंटाचाच वापर आपण लागवडीसाठी केला पाहिजे, किंवा रंगपूर खुंटावर ज्या कलमा तयार झाल्या त्याचाच वापर आपण केला तर फार चांगलं राहील. भारी जमिनीमध्ये रंगपूर खुंटावरील झाडे दीर्घायुषी असतात आणि फळांची प्रतसुद्धा उत्तम मिळते. डोळा हा जमिनीपासून 25 ते 30 सेंटीमीटर वर बांधलेला गेलेला कलमा ज्या असतात त्या चांगल्या असतात, किंवा तिथंच तो डोळा बांधला गेला पाहिजे याची काळजी आपण घेणं आवश्यक आहे. चांगल्या कलमा निवडत असताना कलमासाठी जसं आपण विचार म्हटलं, किंवा रंगपूर लाईम या खुंटावरचा डोळा बांधलेला असावा. रंगपूर लाईमवर नसल्यास निदान जंबेरीवर तरी असावा. डोळा खुंटावर 9 इंचापेक्षा जास्त उंचीवर बांधलेला असावा. कलमाचा जोड पूर्णतः सांधलेला असावा. डोळा बांधल्यानंतर कलम 1 फुटापेक्षा जास्त वाढलेली असली पाहिजे. कलम 2 वर्षापेक्षा जास्त जुने नसलं पाहिजे. कलमाची पानं ही रोगमुक्त असली पाहिजेत आणि रोपवाटिकेतून अशी सशक्त 2 ते 3 फूट उंचीची कलमे स्वतःच व्यवस्थित निवडून आणली पाहिजे. म्हणजे आपल्याला लागवडीपूर्वी ही जर आपण काळजी घेतली तर आपल्याला, जसं आपण म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळे रसा गोमटी, तर आपल्याला अतिशय चांगल्या कलमापासून चांगल्या प्रकारचं झाड निर्माण होईल आणि त्याच्यापासून उत्पादन चांगलं मिळेल. खुंटाची जी जाडी आहे ती पेन्सिल आकाराची असली पाहिजे. खुंटाला भरपूर तंतुमय मुळे असली पाहिजेत. 2 झाडातील अंतर लागवड करताना मोसंबीचं साधारणतः 6 बाय 6 मीटर अंतर असलं पाहिजे आणि लागवड करण्यापूर्वी 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल अशा आकाराचे खड्डे उन्हाळ्यात, म्हणजे साधारणतः एप्रिल मे महिन्यात खोदून घेतले पाहिजे. पावसाळ्यापूर्वी प्रत्येक खड्ड्यात 1.5 ते 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम लिंडेन किंवा फॉलिडॉल नावाची पावडर, चांगली माती व कुजलेलं शेणखत 2.5 या प्रमाणात घेऊन खड्डे मे महिन्याच्या अखेरीस भरले गेले पाहिजे. कलमाची लागवड शक्यतोवर सायंकाळी किंवा सूर्यास्तापूर्वी जर केली तर अतिशय चांगलं असतं. प्रत्येक रोपास आधारासाठी पश्चिम बाजूस 1 ते 1.5 मीटर उंचीच्या बांबूचा किंवा काठीचा आधार द्यावा व सुतळीनं सैल बांधून घेतलं तर ते अतिशय चांगलं असतं. काटोल गोल्ड आणि न्यूसेलर ह्या 2 मोसंबीच्या जाती आज आपण शिफारसीत करत आहोत, तर त्यापैकी जी जात आपल्याला योग्य वाटते, शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण जर मोसंबीची लागवड केली तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. तर लागवडीपूर्वी शास्त्रज्ञांचा सल्ला घ्या, कृषी विज्ञान केंद्राच्या विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोसंबीची लागवड करा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. नमस्कार. कृषी संदेश.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
8: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
7: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
8: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा बोधक सप्रेम भेट।
7: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा।
8: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे।
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी। पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे गिरीश पाटील यांनी। तेव्हा वळूया या भागाकडे।
9: सवयींविषयी बोलू काही, वर्षातून एकदा तरी पर्यटन करावे। संत रामदास स्वामी यांनी म्हटले, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। तुम्ही कोणत्याही क्षेत्रात व्यवसाय करा, नोकरी करा, पण वर्षातून एकदा पर्यटन केलेच पाहिजे। तुमच्या आर्थिक बजेटप्रमाणे पर्यटन करावे, ही चांगली सवय। तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर परदेशवारी करू शकतात। आम्ही भारतीय खरं तर खूप भाग्यशाली आहोत, आपल्या देशात आणि राज्यात एकापेक्षा एक सरस पर्यटन स्थळे आहेत। त्यासाठी आमचे नियोजन महत्त्वाचे, कुटुंबासह नियोजन केल्याने वेगळी मजा येते। तुम्ही खाजगी गाडी भाडोतरी घेऊ शकतात, यात्रा कंपनीसोबत जाऊ शकतात, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या योजनेचा लाभही घेऊ शकतात। आवडेल तिथे प्रवास ही योजना आहे। 4-7 दिवसांचे पास घ्यावेत, मनसोक्त हिंडावे, येथे तुमचे नियोजन अचूक पाहिजे। नियोजन व्यवस्थित केले तर ते परवडते। म्हणून एकदा तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार एकदा घरातून बाहेर आपण पर्यटनासाठी गेलं पाहिजे आणि तो आनंद घेतलाच पाहिजे। धन्यवाद।
1: रसिको, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग। अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता। आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली तर आता

आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, हाथी मेरे साथी या चित्रपटामधलं. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात महेंद्र दळवी यांचं गीत. त्या गीताला संगीत आहे गोविंद नरेश यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये हैसियत या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत यसुदास आणि वाणी जयराम यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमात आता आपण ऐकूयात आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हिफाजत या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुलदेव बर्मन.
2: मोहब्बत है क्या चीज, कुछ तो कहो.

0: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात गैरकानूनी या चित्रपटामधलं अपर्णा मयेकर आणि संगीतकार बप्पी लहरी यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत.

0: द्यायचे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: बाजी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत। गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले, किशोर कुमार, शिवानी कोल्हापुरे आणि बेबी राजेश्वरी यांच्या आवाजात।

Engage!

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेटण्या.
2: किशोर कुमार यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. हे गीत आहे गेहरी छाल या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पेडेलाल यांचं.
3: ए बाई

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता ऐकूया जुर्म और सजा या चित्रपटामधलं. ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे असद भूपाली यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: खूबसूरत तू सनम, खूबसूरत मैं।
1: इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे हेमलता आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं राधा और सीता या चित्रपटामधलं या गीताला संगीत दिलं आहे गीतकार रवींद्र जैन यांनी

कार्यक्रमात हे गीत ऐकूया, सावन को आने दो या चित्रपटामधलं। हे गीत आहे पुरण कुमार होश यांचं, संगीतकार राजकमल, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत यशुदास यांच्या आवाजात।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

इश्किया चित्रपटामधलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात राहत इंदोरी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार अन्नू मलिक.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिम्मत या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं कवी प्रदीप यांचं गीत. गीताला संगीत आहे अविनाश व्यास यांचं आणि चित्रपट महासती सावित्री.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद अजीज आणि शोभा जोशी यांनी गायलेलं गीत हे गीत आहे आनंद बक्षी यांचं हम या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षे यांचं गीत आता ऐकूयात. जीवनधारा या चित्रपटामधलं संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-2611 या क्रमांकांवर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. आशा भोसले यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत. या गीताला संगीत आहे गणेश यांचं आणि हे गीत ऐकूयात एक नारी दो रूप या चित्रपटामधलं.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.
2: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेले गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत मदन मोहन यांचं आहे आणि चित्रपट आहे चिराग.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: मेरे हम सफर या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूया. मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: प्राधान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला.
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
2: आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे लव्ह्स या चित्रपटामधलं. लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन.

आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना. मदतगार या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: कार्यक्रमात आता ऐकूया मेरा देश मेरा धर्म या चित्रपटामधला आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतकार आणि संगीतकार आहे
1: रेडिओ विश्वास. टाइम चेक, टाइम चेक.
2: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
0: कार्यक्रमातली ही गीतरचना ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांची आशा भोसले आणि रेखा डावजेकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत.

0: 50 लाखांपर्यंत
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: स्वप्न तुमचं साथ विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात राणी वर्मा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे श्री रामचंद्र यांचं.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचा आणि हे

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया सुधीर मोघे यांचं जानकी या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात उषा मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888, विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे पाहुणे या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हळदी कुंकू या चित्रपटामधलं.

हॅलो मंडळी, हॅलो. सुमती आजी आली. हो, छान छान गाणी घेऊन येतो ना सुमती आजी दर रविवारी. आता मी आज तुम्हाला एकदम UK म्हणजे इंग्लंडला घेऊन जाणार आहे. हो, इंग्लंडच्या बऱ्याच वाऱ्या केल्या मी, विमानाचा अनुभव घेतला. तुम्ही घेतलाय की मला माहीत नाही, पण आता जे मी बोलणार आहे त्यावरून तुम्ही नक्कीच विमानाचा अनुभव घेऊ शकता. हो, मी लिहिलंय, मी UK आहे बरं. हो, 2-3 वर्षापूर्वी मी 4 महिने UK होते. त्याच्या आधीही बऱ्याच वेळा जाऊन आले. आणि पहिला विमान प्रवास आणि नंतरचा विमान प्रवास खूप फरक असतो याच्यात. पहिल्यांदा खूप हुरहुर असते, उत्सुकता असते, कसं काहीच माहीत नसतं. तर आता तुम्हालाही अनुभव असेल किंवा नसेल, पण आता मी तुम्हाला UKचा म्हणजे इंग्लंडचा अनुभव देणार आहे. हो, सुमती आजीची इंग्लंड वारी ऐकताय ना? मग ऐका, मी UKत आहे बरं, मी UKत आहे बरं, मी सांगते तुम्हा खरं, मी UKत आहे बरं, मी UKत आहे बरं, मी सांगते तुम्हा खरं, मी UKत आहे बरं. बसते विमानात आणि उडाले ते भर्र, बसते विमानात आणि उडाले ते भर्र, मुळीच घाबरले मी नाही, सांगते तुम्हा खरं. पट्टा लावला होता बरं, विमान पळत होते, 36,000 फुटांवरून ते उडत होते, दूर दूर गेले होते, पहा माझे घर, मी UKत आहे बरं. टेक ऑफ झाला छान आणि आम्ही स्थिरावलो. हो, एका विशिष्ट उंचीवर विमान जातं, 36,000 फुटावरून ते उडत होतं, आणि तिथे मात्र मध्ये स्थिरावलं, खाली जात नव्हतं, वरही जात नव्हतं. एका बंद खोलीत बसावं तसे आम्ही बसलेलो होतो. पुष्कळ प्रवासी झोपून गेले होते, मी बघत होते काय चाललंय काय नाही. टेक ऑफ झाला छान आणि आम्ही स्थिरावलो. पायलट होते किती हुशार, आम्ही भारावले. हो, एवढ्या उंचीवरती इतक्या माणसांचं वजन घेऊन विमान चालवायचं साधी का गोष्ट आहे. मला वैमानिकांचं मला फार फार कौतुक वाटलं आणि आम्ही वैमानिकांच्या मनात आभार मानले आणि आम्ही त्यांच्या कामाने भारावलो. ढग ढग दिसत होते, दिसत नव्हते काही, काहीच दिसत नाही त्या त्या उंचीवरती. फक्त काळे, पिवळे, निळे, पांढरे असे, जे कधीही असे रंगीत ढग पाहिले नाही, असं रंगीत किंवा पांढऱ्या ढगाच्या थरावरून आपले विमान अलगद उडत असतं. ढग ढग दिसत होते, दिसत नव्हते काही. गडूप एका खोलीत जणू बसतो होतो बाई. हाल नाही, चाल नाही, बस गेलो झोपून. विमान मात्र जात होते पुढे दूर दूर. हो, विमान मात्र पुढे जात होते दूर दूर. मी UKत आहे बरं. हो, UKत बसून मी तुम्हाला विमानाचा अनुभव देते आहे. मी बसल्यापासून विमानात कसं कसं काय काय काय काय घडत गेलं ते मी तुम्हाला सांगते आहे. ऐकताय ना? ऐका, काय झालं तेवढ्यात? विमान स्थिरावलो, थोडा वेळ गेला आणि लगेच खाऊच ती गाडी घेऊन आला एक बॉय. वा वा वा वा, ड्रिंक्स होते, नंतर चॉकलेट्स होते, बरंच काय काय होतं, लेमन ज्यूस, नंतर काय म्हणतो तुम्ही, संत्र्याचा ज्यूस. वा वा वा वा, नाना प्रकारचे ज्यूस त्या गाडीमध्ये होते. आणखी खायला पण होतं, हो, टिफिन, व्हेज, नॉन व्हेज विचारायचं काय पाहिजे तुम्हाला. अगदी बंद डब्यामध्ये पॅक करून सुंदर असं ते टिफिन आम्हाला मिळत होतं. खाऊच ते गाडी घेऊन आला एक बॉय. व्हेज, नॉन व्हेज सांगा तुम्हा हवंय काय? पोळीमध्ये केल्या होत्या भाज्या छान रॅप, भाजून एका पुट्ट्यामध्ये मारून दिली होती पॅक. वा वा वा, कशी असेल, कशी लागेल मनी हुरहुर. मी UKत आहे बरं, मी UKत आहे बरं. फ्रँकी होती छान, किती मटकावली आम्ही. हो, रॅप केलेली फ्रँकी, फ्रँकी होती छान, किती मटकावली आम्ही. तेवढ्यात आले सोप्पा पालकाचे नामी. वा, स्क्रीन वरती पाहत होतो विमान कसे जाते, खूप काही पाहायला स्क्रीन वरती होते. अनेक देशांवरून जाता समुद्रही होता बरं, अनेक देशांवरून जाता समुद्रही होता बरं. UKत आहे बरं. पहाटे पहाटेला पहा मस्त जेवण आले. हो, तेव्हा थोडासा छोटासा टिफिन दिला होता, शॉर्ट असा ना, आता मेन जेवण आलं होतं. पहाटे पहाटेला पहा मस्त जेवण आले, एवढा मोठा ट्रे पाहून मी खुश झाले. फळे, भुर्जी आणि दही होते खूप काही. फळे होते, भुर्जी होती, दही होते, खूप काय काय होतं रॅप केलेलं. भूक लागली होती, सारे जेवलो घाई घाई.
थोड्याच वेळात लंडन आता येणार होतं खरं. मी युकेत आहे बरं, मी युकेत आहे बरं. काय पण सांगू, अगदी स्मूथ लँडिंग झाले. पोटात धडधड होती, कसं होणार काय होणार, पण अगदी मस्त खडखड खडखड खडखड काही नाही. वैमाने खुशाल होते, मस्त स्मूथ लँडिंग झालं. काय पण सांगू, अगदी स्मूथ लँडिंग झाले. पायलट म्हणे उतरा आता, पहा लंडन आले. पट्टे सोडले निघालो, नी पट्ट्याजवळ आलो जिथे आपल्या बॅगा येतात. एक गोलगोल गोलगोल गोलगोल पट्टा फिरतो आणि त्याच्यावरती आपल्या बॅगा येतात. विमानाचे पट्टे सोडले, मोकळे झालो आणि पट्ट्याजवळ आलो. बॅग येताच पट्ट्यावरती उचलून घेत निघालो. माझ्या बॅगावरती रिबीन बांधली होती, पटकन लक्षात यावं कारण अनेकांच्या हजारो बॅगा गरगर गरगर फिरत असतात. आपली बॅग कोणती कळलं पाहिजे म्हणून मी मस्त लाल रिबीन त्याला बांधून ठेवली होती. पटकन उचलली बॅग न्यायला, सोबत आपल्या ट्रॉल्या असतात बरं. मी युकेत आहे बरं, बॅगांचं ओझं व्हावं लागत नाही. तिथेच मोठमोठ्या ट्रॉल्या असतात, तीन असो चार असो बॅग किती असो, एकावर एक ठेवायचे आणि मग बाहेर पडायचा रस्ता शोधायचा. बॅगा न्यायला, सोबत आपल्या ट्रॉल्या असतात बरं. मी युकेत आहे बरं. बॅगा ठेवल्या ट्रॉलीवर, एक्झिटमध्ये आलो. बॅगा ठेवल्या ट्रॉलीवर, एक्झिटमध्ये आलो. दूर दूर अंतर होते, खूप चालत गेलो. गाडी होती, न्यायला आली, बसलो ना गाडीत. स्वच्छ सुंदर रस्ते होते, जात होतो साडीत. फार फार सुंदर सारं दिसत होतं बरं. मी युकेत आहे बरं. युकेतले रस्ते, तिथली स्वच्छता, तिथली झाडी न तोडलेली, प्रचंड डावीकडून उजवीकडून प्रचंड झाडी, जणू काही जंगलात ना आपण जातो असं भास व्हावा असं तिथलं वातावरण आहे. आणि एकही झाड ही मंडळी तोडत नाही, फक्त झाडं लावतात. झाडं उंच उंच वाढतात, दाटी होते आणि त्या दाट झाडांच्या राईमधून स्वच्छ सुंदर रस्ता तो, तिथून आपली गाडी जाते. म्हणजे पाहून थक्क झाले. आकाश इतकं जवळ होतं, स्वच्छ सुंदर आकाश आले होते खाली, प्रकाश होता खूप. हो, आकाशाला हात लावा असं वाटावं असे सुंदर ढग दिसत होते. आकाश आले होते खाली, प्रकाश होता खूप. रस्त्यामध्ये लागली फार थोडीशी किमूक, मग काय थांबलो नी गेलो हॉटेलात. हो, रस्त्याच्या कडेला सुंदर सुंदर छोटे छोटे कॅफे असतात, तिथे चहा कॉफी पासून काहीही खायला मिळतं. हो, अगदी सेल्फ सर्विस असते. स्टॉल जवळ जायचं, काउंटर जवळ जायचं, पैसे भरायचे आणि आपल्याला पाहिजे त्या वस्तू उचलून आणायच्या ट्रेमध्ये. मस्त टेबल लावलेला असतात, त्या टेबलवर जाऊन आपलं आपलं खाणं करायचं. आकाश आले होते खाली, प्रकाश होता खूप. रस्त्यामध्ये लागली पा थोडीशी ती भूक, मग काय थांबलो नाही गेले हॉटेलात. गरमागरम पॅटीस ना मग गेले ना गालात, गरमागरम पॅटीस मग गेले ना गालात. कॉफीचे मग घेतले गोट भर भर भर. मी युकेत आहे बरं. कॉफीचे मग घेतले गोट भर भर भर. मी युकेत आहे बरं. घरी येतास मग काय आनंदी आनंद. थंडी होती थोडी म्हणून दारे असतात बंद. हो, खूप थंडी असते, दार बंद असतात, काचेचे दार असतात. घरात हिटिंग असतं, लोखंडी पायपातनं गरम पाणी घरभर खेळून आपल्याला पाय तसं उबदार वातावरण घरात ठेवलेलं असतं. खाली मस्त गालीचे असतात, मऊ मऊ असते आणि मस्त उबदारचं वातावरण घरात सगळीकडे इंग्लंडमध्ये ठेवलेलं असतं. घरी येताच मग काय आनंदी आनंद. थंडी होती थोडी म्हणून दारे असतात बंद. हिटिंग असते घरात बरं उबदार घरे. हो, हिटिंग असतात घरात बरं उबदार घरे. अध्यात मध्यात नसतात लोक, आपले काम बरे. हो, मंडळी एकमेकांशी फारसं खूप काही बोलत नसतात. आपलं काम बोलन आपण बोलं, कुठेही ना खुपसत नाहीत. दिसले की छान सहजतात, हाय म्हणतात आणि चालवू लागतात. कुणाच्या अध्यात मध्यात डोकवण्याची त्यांना सवय नाही. अध्यात मध्यात नसतात लोक, आपले काम बरे. खूप खूप आवडला देश, स्वच्छता ही खरं. मी युकेत आहे बरं. खूप खूप आवडला देश, स्वच्छता ही खरं. मी युकेत आहे बरं. मी युकेत आहे बरं. मग काय मंडळी, आवडली का कविता? हो, 4 महिने मी इंग्लंडमध्ये राहिले,
तिथले लोक, तिथली स्वच्छता, तिथली टापटीप, तिथली शिस्त, वा वा वा वा वा. कुणीही कचरा रस्त्यात टाकत नाही, कागदाचा कपटाही रस्त्यात नसतो. बसमध्ये सुद्धा कचरा टाकायला काय असतात, जागा डस्टबिन जागोळात ठेवलेले असतात. हो, जागोळात डस्टबिन असतात. एकही कुणीही गैरशिस्त बेशिस्त वागत नाही. रस्त्याने खात असतील तर रस्त्यातही डस्टबिन असतात, त्याच्यातच ते कचरा टाकतात. मंडळी, इंग्लंडमध्ये कमालीची स्वच्छता आहे. पाऊस अजून सारखा पडतो, कुणीही रस्त्यात घाण टाकत नाही. स्वच्छ रस्ते, प्रसन्न वातावरण, आपापल्या कामात घडलेली माणसं, कुणाच्याही अध्यात्मध्यात नसलेली, असा सुंदर देश आहे. गाड्या, गाड्यांच्या रांगा असतात, पण हॉर्न, नो नो नो नो नो नो, एकही हॉर्न वाजलेला मी 4 महिन्यात ऐकला नाही. कुणीही हॉर्न वाजवत नाही. काय होतं हॉर्न वाजवून? पुढचा माणूस काही वेळा असतो थांबायला, त्याला अडचण असते ना, तो पुढे जाऊ शकत नाही म्हणून तो थांबलेला असतो. आपण सारखे ओरडतो. मध्ये जागा असेल तर आपलं मोटरसायकल, स्कूटर सायकल आले ना, खूप सुंदर असतात, पॅक करून टाक. नाही, तसं नाही. ते 4 लाईनी असतात डावीकडे आणि उजवीकडे, ही गाड्यांच्या रांगा. एक लाईन डावीकडे अशी असते की तुम्हाला काही काम असेल, तुमची गाडी खराब झाली असेल, तर त्यासाठी ती रांग सोडलेली असते. तुमची अडचण ओळखून तुम्ही त्या साईडला जायचं आणि मग तुम्ही हेल्प मागायची. इतके महिने राहून सुद्धा एकही हॉर्न मी ऐकलेला नाही. कमालीचे शांत लोक आहेत, लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा आम्ही पायी गेलो, रस्ता क्रॉस करायची वेळ आली, तेव्हा तेव्हा आमच्यासाठी, पादचाऱ्यांसाठी, जेव्हा आम्ही फुटपाथवरून रस्ता क्रॉस करायला नेऊ, तेव्हा फटाफट आजूबाजूच्या गाड्या थांबायच्या. नो नो नो, यू गो फर्स्ट, यू फर्स्ट, यू फर्स्ट. त्यांना कोणीही सांगितलं नव्हतं आमचं थांबायला. बघा कसे लोक आहेत आपण. अरे बापरे, रस्त्यावर आणणं मुश्किल. उजवीकडे बघावं तर गाड्या थांबलेल्या, डावीकडे बघावं तर गाड्या थांबलेल्या. हसतमुख तिथले लोक ड्रायव्हिंग करायला सांगतात, हाताने कुडवतात, गो गो गो. आणि आपण जाईपर्यंत एकही गाडी हलत नाही. प्रायोरिटी पादचाऱ्यांना असते, म्हाताऱ्यांना असते, लहान मुलांना असते. अशा प्रकारे हे लोक अत्यंत शिस्तीचे आहेत. आम्ही परकीयांकडून टेबल घेतल्या, खुर्च्या टेबल घेतले, खुर्च्या घेतल्या, कपडे घेतले, कोट घेतला, टाय घेतला, पण त्यांची जी शिस्त आहे, बेसिक शिस्त, ती आम्ही घेत नाही. शिस्त ही अंगीकारण्याची बाब आहे. ती शिकवून शिकवून दटावून फारशी अंगीकारली जात नाही. तुमच्या हृदयात, तुमच्या मनात ती असते. काय करावं आपल्याला कळतं, पण आपण का चुकतो हेच मला कळत नाही. जाऊ द्या, तुम्ही तरी शहाणे व्हा. आपल्या रस्त्यावरून जाताना भोंगे वाजू नका, हवेचं ध्वनीचं कुठलंही प्रदूषण करू नका. शिस्तीत वागा, म्हणजे आपला देशही शिस्तीचा होईल. मग पाऊस चालू आहे ना मंडळी? हो, मी विषय बदलते आहे. युकेतने एकदम भारतात आलेली आहे मी, कारण छान पाऊस पडतोय. पर्यावरणाचं रक्षण आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी झाडे लावणे आवश्यक आहे. हो, झाडे आपल्याला प्राणवायू देतात, आपल्या प्राणांचं रक्षण करतात, सृष्टी सुंदर करतात, आपल्याला आसरा देतात, लाकडे देतात, पाने देतात, फुले देतात, फळे देतात, सावली देतात. अहो, झाडे काय देत नाही असा प्रश्न पडावा. हे सारं काही झाडे देतात. पशुपक्ष्यांचा निवारा झाडावर असतो, त्यांची गरज झाडावर असतात. झाडं नसतील तर बिचारे कुठे जातील? आम्ही काँक्रीटचं जंगल उभं करतोय आणि स्वतःचा सर्वनाश करून घेत आहे. म्हणून झाड लावा. अजून सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडणार आहे. मागच्या 1-2 एपिसोडमध्येही तुम्हाला मी सांगितलं, कुठेही लावा पण झाड लावा. बघा, झाड झाड ते झाड पहा, झाड
कसे उभे ताड मार, ते झाड पहा झाड कसे उभे ताड मार, वाऱ्यासोबत खेळत कसे करून घेते लाड वावा, झुळझुळ वारा होतो फांद्या वाहतात आणि फांद्या वाऱ्यावर झुळझुळ करतात, पाने हलतात, जणू काही वाऱ्यावरून तेही वाहत जातात, आणि असे झुळझुळणारं झाड आपल्या मनाला खूप खूप आनंद देतं। वाढते वर वर वर हो, अंकुर फुटल्यापासून त्याचे धाव असते आकाशाकडे, त्याचं ध्येय असतं आकाश, बघा केवढं मोठं ध्येय। वाढते वर वर वर, आहे का त्याचे घर, आकाशात घर आहे का त्याचं, जणू काही उडत असते पानांचे लावून पर, पर म्हणजे पंख, जणू काही वर झेपावणारे झाड पण मला वाटतं की ते पानांचे पंख लावून आकाशाकडे उडत जातं। पाने वाढतात रोज रोज आणि फांद्या बनतात, बरोबर पाने वाढतात रोज रोज आणि फांद्या बनतात, पक्षी बसून त्यांच्यावरती मजेदार झोके घेतात, प्रश्न नाही, पक्ष्यांचा झोका आहे पांजे म्हणजे, पक्षीच काय मानवसुद्धा किती झाड झोके घेतात, या पांजेवर त्या पांजेवर त्या पांजेवर त्या पांजेवर, हो पशु पक्ष्यांचा निवारा म्हणजे झाड। पाने वाढतात रोज रोज आणि फांद्या बनतात, पक्षी बनून त्यांच्यावरती मजेदार झोके घेतात, फुले फुलतात हळूच आणि दिसतात किती छान, फुलपाखरे येतात उडत विसरतात मग भान, वा वा वा, फुलपाखरे येतात उडतात फुलांवरती बसतात मध झोपतात आणि आनंदाने ते हवेत झोके घेतात। फळे लागतात गोड गोड हारतात, फुलं लागली की फळं येतात, फळे लागतात गोड गोड, झाड म्हणते तोड तोड घे बाबा घे, मी काही फळं खात नाही तुमच्यासाठीच आहे, झाड म्हणते तोड तोड, तुझ्यासाठीच आहे राजा, पक्ष्यांसाठी थोडी सोड। करेक्ट, सगळं आपलं नसतं, सगळ्यांचा सगळ्यांवरती हक्क असतो, घे राजा फळं घे, पण काय काही फळं पक्ष्यांसाठी राखून ठेव, झाड व्हावे वाटते मला खरंच खरंच खरंच, मला झाड व्हावं असं वाटतं, हो किती समर्पण किती देणं किती देणगी माणसाला, झाडांना फक्त देणं माहीत आहे घेणं माहीत नाही, आपल्याला फक्त घेणं माहीत आहे देणं माहीत नाही, लक्षात ठेवा झाडाकडून शिका, झाड व्हावे वाटते मला करीन म्हणतो सेवा, सावली तर देईनच वरून सुंदर सुंदर असा देईन मेवा, हो झाड मेवा देतात खाऊ देतात, मी सुद्धा झाड होईन भाव, मला सुद्धा झाड व्हावं असं वाटतं आणि झाडासारखी लोकांची सेवा करावी असं मला वाटतं, म्हणून माझं स्वप्न आहे की पुढच्या जन्म देवाने मला झाडाचा जन्म द्यावा, जेणेकरून मी सर्वार्थाने लोकांची सेवा करू शकेल। काय मंडळी तुम्हाला काय वाटतं सांगाल का मला, सुमती आजीला सांगा, फोन करा आणि सांगा तुम्हाला काय व्हावं असं वाटतं, मग जाऊ आता, बाय बाय बेटांनो, बाय।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हळदी कुंकू या चित्रपटामधलं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत ऐकूया आशा भोसले उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा बोधक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गुळाचा गणपती या चित्रपटामधलं पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे पु ल देशपांडे यांचं.

आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातलं ग दि माडगुळकर यांचा. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं.

0: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. ही भक्ती रचना ग दि माडगुळकर यांची. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.
1: रेडिओ विश्वास टाइम चेक.
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: This hour is brought to you by
1: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
0: This hour is brought to you by
2: Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाऊनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत प्रपंच या चित्रपटामधलं.
2: इवल्या इवल्या वाळूच हे तर घरकुल वाळूच, ओ इवल्या इवल्या वाळूच हे तर घरकुल वाळूच. वाळू होता बोट भर, भोग घेई पोट भर, वरती वाळू खाली वाळू, वाळू म्हणे की इथेच लोळू. उन्हात तापू लागे वाळ, वाळूला ती लागे पूळ. उन्हात तापू लागे वाळ, वाळूला ती लागे पूळ. या इवल्याशा खोपेत वाळू रडला झोपेत, वाळू रडला झोपेत. एक वन होत वेळूच, त्यात

0: निजला तोड़िया तो बालू निजला तोड़िया तो एकदा पाऊस लागे वोलू भिजली वाळू भिजले वेळू नदीला येऊ लागे पूर वाळू आपला डाराडू खाली आली टाळू आणि म्हणाली उठे बाळू बाळू निजला जायचा धोंडा तोवर आला मोठा लोंढा चालून मग केलं काय चोचीत धरला त्याचा पाय चालून मग केलं काय चोचीत धरला त्याचा पाय वेळूवरती नेले उंच आणि मांडला नवा प्रपंच आणि मांडला नवा प्रपंच बाळूच घरकुळ बांधून गेलं चाळूच घर राहून गेलं चाळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू चाळू आहे मायाळू बाळू बेटा झोपाळू वाळू वाणी वेळूवर ताणून देतो खालीवर चाळू म्हणते गाऊ खेळू बाळू म्हणतो इथं लोळू आमची गोष्ट आकुड
1: ऐकूयात शांता शेळके यांचं तांबडी माती या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत या गीताला संगीत साज आहे आनंद घन यांचा.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात माणिक वर्मा यांनी गायलेलं देवपावला या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे ग. दि. माडगुळकर यांची. संगीत दिलं आहे पु. ल. देशपांडे यांनी.

0: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अनोळखी या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

ऐकूया गंगाधर महांबळे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. योग्य योग्य मी वाट पाहिन या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात. हे गीत आहे जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेले गीत वसंत अवसरे यांची शब्दरचना. या गीताला संगीत साज आहे वसंत पवार यांचा आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अवघाची संसार या चित्रपटामधलं.

0: की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया जन्मठेप या कार्यक्रमात हे गीत ऐकूया जन्मठेप या चित्रपटामधलं विश्वास पाटील यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. कन्यादान या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात म दा देवकाते यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया देव माणूस या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
9: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
8: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
9: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा बोधक सप्रेम भेट।
8: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा।
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
1: एकरी बंधूंनो, आपल्याकडे जनावर असतात आणि जनावरांच्या प्रथम उपचारासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे किंवा मग त्यामध्ये होणारे पचन संस्थेचे रोग याविषयी आपल्याला थोडा बहुत जर गोष्टी माहीत असल्या तर आपण डॉक्टर येण्याच्या अगोदरच प्राथमिक उपचार आपण त्यांना करता येईल. आपल्याला या संदर्भामध्ये आपण जनावरांना पचन संस्थेमध्ये कुठले कुठले रोग होतात याविषयी आपण चर्चा करूया आणि थोडीशी त्याची माहिती जाणून घेऊया. यामध्ये जनावरांमध्ये पोटफुगी, अपचन, ॲसिड इंडायजेशन, हगवण, डिसेंट्री, बद्धकोष्ठता, इन्फेक्शन यासारखे आजार उद्भवतात. तर आपण आज पोटफुगी त्या संदर्भात सांगायचं झाल्यास या आजारामध्ये रुमेनमध्ये जास्त प्रमाणात वायू साठल्याने पोट फुगते व गुरे अस्वस्थ होतात. तर याचे कारणही असे बरेच असतात शेतकरी बंधूंनो. जसे गुरांच्या रुमेनमध्ये खाद्य आंबवण्याच्या क्रियेमध्ये सतत वायू तयार होतो व नैसर्गिकरित्या बाहेर पडतो, परंतु आंबवण्याच्या क्रियेमध्ये फेस तयार झाला तर वायू रुमेनमध्येच अडकतो व पोट फुगते. यामध्ये दुसरं कारण असे होऊ शकते की दोषयुक्त आहारामुळे देखील पोटात वायू तयार होतो. द्विदल चाऱ्यातील विळघणारी प्रथिने, हिरवा चारा, पिठासारखे बारीक खाद्य पोटात फेस तयार करतात व पोट फुगते. किंवा मग कधी कधी असे होते की घशात काही अखाद्य किंवा खाद्यवस्तू अडकल्यास नैसर्गिक वायू बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेस अडथळा निर्माण होतो व पोट फुगते. जनावर एका कुशीवर जास्त वेळ राहिल्याने सुद्धा पोट फुगते. तर आपण आज कारणे तर बघितले, पण यामध्ये कसे लक्षणे ते पण थोडंसं आपण बघूया. तर लक्षणे याप्रमाणे असतात की थोड्या प्रमाणात पोट फुगी असेल तर डाव्या बाजूकडून पोट फुगते व नंतर उजवी बाजूसुद्धा फुगते. पोट फुगलेले जनावर अस्वस्थ होऊन उठबस करतात व पोटावर लाता धाडतात. जीभ बाहेर काढून तोंडावाटे श्वास घेतात. रवण करीत नाही व खातही नाही. जनावरांची लाड गळते. हृदयाची स्पंदने वाढतात. वेळीच उपचार न केल्यास मृत्यू अटळ असतो. तर निदानाच्या बाबतीत जर बघितलं तर उघड्या डोळ्याने दिसणाऱ्या लक्षणावरून खाऊ घातलेल्या खाद्याची चौकशी करून या रोगाचे निदान करता येते. उपचार करायचं झाल्यास तर प्राथमिक उपचार आपल्याला असं ते की जर जनावर एका कुशीवर लवणलेले असेल तर त्याला उठून बसवावे. तोंडामधून अन्ननलिकेत पाईप घालावं व वायू बाहेर काढावा. घशात खाद्यवस्तू अडकली असेल तर ती काढून टाकण्यासाठी प्रयत्न करावा. तोंड उघडे ठेवण्यासाठी प्रयत्न करावा किंवा मग डॉक्टराकडून रुमोनोटॉमी सारखी शस्त्रक्रिया करावी. यामध्ये प्राथमिक उपाय म्हणजे टर्पेंटाईन तेल 30 मिली 100 मिली 500 मिली गोळ्या तेलात पाजावे किंवा आपल्याला यामध्ये पावडर टिम्पॉल 100 ग्रॅम पाण्यातून पाजावी. ब्लोटोसिल सारखे द्रावणही आपण यामध्ये देऊ शकतो. याप्रमाणे आपण थोड्या डॉक्टरच्या येण्याच्या अगोदर हा जर असे उपचार जर केलेस तर आपलं जनावरांना बराचसा फरक पडू शकतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये दुसरा म्हणजे पचन संस्थेत जे आपण रोग म्हणतो त्यामध्ये सिम्पल इंडायजेशन ज्याला अपचन असे म्हणतो हा पचन संस्थेतील बिघाडामुळे होणारा आजार असून बंदिस्त पालनातील जनावरांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. जनावरांमध्ये बऱ्याच आजारा अपचनाचे प्रकार जवळजवळ 80-90% असतात. रवण करणाऱ्या जनावरांमध्ये घरगुती उपचाराने हे आजार बरे करता येतात. यामध्ये जर आपण कारणे बघितले कशामुळे हा रोग होतो तर खाद्यातील घटकाच्या असमतोलपणामुळे व अचानक बदलामुळे हा आजार होतो. अपचनीय खाद्य खाण्यात आल्यामुळे व जास्त प्रथिनेयुक्त आहारामुळे आपण रोग होऊ शकतो. अति थंड किंवा उष्ण पाणी पिल्यामुळे

0: किंवा कुजलेले अन्न व क्षार खाल्ल्यामुळे. जास्त दिवस प्रतिजैविके तोंडावाटे दिल्यास तसेच जास्त वयाच्या जनावरांमध्ये हा आजार होतो. यामध्ये लक्षणे जर बघितले तर भूक मंदावते, दूध उत्पादन घटते, जनावर व्यवस्थित रवण करीत नाही व पाणी कमी पिते, शेण टाकणे कमी होते, जनावरास हगवण लागते किंवा पोटगच्च होते, शरीराचे तापमान, हृदयाची गती व श्वसन व्यवस्थित असते, दात करकर वाजवतात, जनावराच्या पोटात वेदना झाल्यामुळे जनावर अस्वस्थ बनते. उपचारामध्ये बरेचसे गोळ्या औषधे आहेत. प्राथमिक उपचार जर म्हटलं तर रुमेंटॉन बोलस, तो 4 गोळ्या 3 दिवस दिल्यास फायदा होऊ शकतो. हगवण झाल्यास किंवा खात नसल्यास डॉक्टरकडून एखादी सलाइन शिरेद्वारे लावून घ्यावे. तसंच जनावराचा व्यायाम द्यावा व किमान 24 तास जनावरांना खाद्य व पाणी देऊ नये व नंतर सहज पचनीय खाद्य द्यावे. यामध्ये अजून ऍसिड इंडायजेशन, ऍसिडोसिस आपण ज्यांना म्हणतो त्याला ऍसिड इंडायजेशन. जनावरांनी जास्त प्रमाणात ऊर्जायुक्त खाद्य खाल्ल्या व त्याचे पचन व्यवस्थित न झाल्या हा आजार होतो. यामध्ये कारणे असे आहेत की अनावधाने जास्त प्रमाणात ज्वारी, गहू किंवा धान्य पदार्थ खाण्यात आल्यास, जास्त प्रमाणात शिळ्या, भाकरी व चपाती खाण्यात आल्यास याप्रमाणे ऍसिड इंडायजेशन जनावरांना दिसून येतो. लक्षणे यामध्ये असे आहेत की जनावर खात नाही, पूर्ण क्षमतेने रवण करीत नाही, रवण करण्याची हालचाल कमी किंवा एकदम बंद होती, रवंतमध्ये पाण्याचे प्रमाण वाढले व ऍसिडोसिस होतो, जनावर कुशीकडे बघते व लात मारते, दात करकर वाजवतात, शरीराचे तापमान कमी होते, तोंडातून लाळ व फेस येतो, शेण एकदम घट्ट किंवा जुलाब होते. यामध्ये निदान करण्याकरता लक्षणे व जनावरांनी खाल्लेले खाद्य याच्या माहितीवरून तसेच शेळी मेंढीमध्ये डाव्या खुशीवर कान लावून पोट हलवून पाण्यासारखा खडखड आवाज येतो का ते पाहावे. उपचारामध्ये डॉक्टरच्या सल्ल्यानुसारही आपण करू शकतो. त्यामध्ये पचन संस्थेच्या रोगामध्ये हगवण हा पण एक आजार जाणवतो. जनावरांमध्ये हगवण लागते ही नेहमी घडणारी बाब आहे व त्याचे कारणे असंख्य आहेत. हगवणीमध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, आतड्याचा दहा होऊन शेण एकदम पातळ होते. कारणे असे आहेत की खाद्यातील वातावरणातील अचानक बदल यामुळे पण होऊ शकते. भरपूर ऊर्जायुक्त खाद्य, भरपूर प्रमाणात हिरवा चारा, कोणतेही खाद्य जास्त प्रमाणात खाल्ल्याने, विषारी घटक अथवा वनस्पती खाण्यास आल्यास वासरात जास्त प्रमाणात दूध पाजणे, कुजलेले किंवा खराब झालेले खाद्य खाल्ल्यास, पोटामध्ये दंताचे प्रमाण वाढल्यास, क्षार आणि जीवनसत्वाची कमतरता यामुळे हगवण हा रोग जनावरांना दिसून येतो. यामध्ये लक्षणे जर पाहिलं तर यामध्ये 2 प्रकार आहेत, एक तीव्र आणि एक जुनाट. ह्या 2 स्वरूपात लक्षणे दिसून येतात. तीव्र स्वरूपामध्ये आतड्यांचा दाह होऊन शेण एकदम पातळ होते, पाण्याचे प्रमाण जास्त असून घाण वासे, जनावरांच्या पाठीमागचा भाग शेणाने बरबटलेला असतो, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन डोळे खुल जातात, जनावर पोटाकडे बघते व तणावा देते, जनावरास अशक्तपणा येतो व तापमान वाढते, जनावर खात नाही आणि उत्पादन क्षमता घटते. जुनाट स्वरूपामध्ये जर पाहण्यात झालं तर शेणामध्ये जास्त प्रमाणात पाणी नसते, शेण मऊ व किंचित पातळ असून घाण वास येत नाही. निदान जर करण्यात आलं तर लक्षणावरून निदान करायला पाहिजे. उपचारामध्ये ज्या कारणामुळे हगवण लागली असेल त्याचे प्रतिबंधक करावं. यामध्ये बरेचसे इंजेक्शन गोळ्या आहेत डॉक्टरच्या सल्ल्यानुसार. यामध्ये पचन संस्थेच्या रोगामध्ये अजून जर एक बघितलं तर डिसेंट्री हा हगवणीचाच एक प्रकार असून यामध्ये रक्तमिश्रित जुलाब होतो. कारणे जर बघितले तर विषारी घटक वनस्पती अथवा रासायनिक पदार्थ खाण्यात आल्यास, कुजलेले अथवा बुरशीयुक्त खाद्य खाण्यास आल्यास, कॉक्सिडिओसिस, बुडकांडी किंवा अमीबियासिस सारख्या आजारात रक्तमिश्रित जुलाब होते. लक्षणे जर पाहिलं तर शेणात रक्त असते, कधी कधी निवड रक्ताची जुलाब होता, जनावराच्या पोटात कडा येऊन जनावर अस्वस्थ व निस्तेज होते, अशक्तपणा येतो व शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. उपचार करतो म्हटलं तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपण उपचार करता येईल. डॉक्टर यामध्ये शिरेवाटे काही सलाइन देतात. यामध्ये बद्धकोष्ठता म्हणजे कन्स्टिपेशन हा पण आजार दिसून येतो. या आजारामध्ये जनावराची विष्ठा खड्यासारखी व घट्ट बनते, जनावर विष्ठा टाकण्यास प्रयत्न करते व वरचेवर थोड्या प्रमाणात विष्ठा टाकते. कारणे अशी आहेत की बुरशीयुक्त व टाकाऊ चारा, सतत वाढलेला चारा खाण्यात आल्यास किंवा कमी प्रमाणात पाणी पिल्यास विष्ठा घट्ट होते. तसेच रानमोरी सारख्या विषारी वनस्पती खाण्यात आल्यास देखील बद्धकोष्ठता होते. लक्षणे जर बघतो म्हटलं तर जनावर रवण करीत नाहीत, पाणी कमी पिते व भूक मंदावते, शेण टाकण्याचा प्रयत्न करते पण संडास होत नाही, शरीरातील रक्त घट्ट व काळे बनते व अशक्त नाही, घरगुती उपचारामध्ये साबणाचा अनिमा करता येते आणि बाकी आपण पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार आपण उपचार करून घ्यावा। यामध्ये पोटास तड लागणे याला इम्पॅक्शन असे म्हणतो, यामध्ये आढळून येते। या आजारामध्ये जनावर रवण बंद होऊन पोट गच्च राहते, रुम्यांची हालचाल बंद होते परंतु पोट फुगलेले नसते। कारणे असे की कमी पाणी पिणे, पचनक्रियेतील बिघाड असल्यास, कुजलेली व सडलेली वरण खाण्यास आल्यास, कृषीयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास हा आधार होतो। लक्षणामध्ये असं की जनावर रवण करीत नाही, शरीराचे तापमान श्वसनवेग व्यवस्थित असतो, जनावर अशक्त होऊन भूक मंदावते व दूध उत्पादनही कमी होते, शेण काळपट असते व कमी प्रमाणात। उपचार जर करतो म्हटलं तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपचार करून घ्यावे। यामध्ये आपण आज पचन संस्थेचे आजार हे आपण रोग बघितलेले आहे, इतकी बंधन तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। नमस्कार।
1: तर मंडळी आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ श्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम।
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी। यासाठी
2: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक, परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे, उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा, नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी, नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल, प्राप्त होणाऱ्या नोंदणी पैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल, या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील।
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
2: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा। अधिक माहितीसाठी संपर्क 8300।
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात डॉक्टर वसंत अवसरे यांचं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात। गीताला संगीत दिला आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूयात अवघाचे संसार या चित्रपटामधलं।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. हे गीत ऐकूयात रानपाखरं या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत, संगीतकार यशवंत देव यांचं लता मंगेशकर यांच्या स्वरात. आणि हे गीत ऐकूयात कामापुरता मामा या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो, मी सुषमा दाते, नमस्कार. जीवनरंग या कार्यक्रमात वेगवेगळ्या लोकांची मुलाखत घेत असते. आज मी मुलाखत घेणार आहे सुषमा राजीव हसबनीस यांची. त्यांनी डॉक्टरेट केलंय आणि त्यामुळे त्यांना आपण डॉक्टर सुषमा राजीव हसबनीस असं म्हणूया. त्यांनी प्राचार्य म्हणून काम केलंय कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किनवली शहापूर मुंबई विद्यापीठ, इथे त्या प्राचार्य म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या हाताखाली दोन पीएचडी विद्यार्थ्यांनी पीएचडी कम्प्लीट केलंय. त्या नॅक असेसमेंट साठी 8 मोठ्या कॉलेजेसमध्ये जाऊन आलेल्या आहेत. अनेक अनेक कार्य त्यांचं आहे, रिसर्च पेपर्स आहेत. त्यांची मुलाखत अशासाठी आज घेणार आहे की त्यांनी एका सुंदर पुस्तकाचा अनुवाद केला. तो अनुवाद आपण वाचल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी आपण प्रत्यक्ष पाहत आहोत असं आपल्याला लक्षात येईल. तुमची आता उत्कंठा जास्ती ताणत नाही. त्या नाशिकला असतात, त्यांच्याकडे मी नाशिकच्या घरी गेले आणि त्यांची मुलाखत त्यांच्या अनुवादाच्या संदर्भात घेणार आहे. पोहोचलेच आहे त्यांच्याकडे. नमस्कार सुषमाताई.
1: नमस्कार, बोला.
0: आज मी तुमच्याकडे आले आहे ते म्हणजे तुम्ही अंडर द सन या पुस्तकाचा जो अनुवाद केला आहे त्या अनुवादाविषयी बोलण्यासाठी.
1: माझ्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे आणि अशा पद्धतीने मी मुलाखत देते आहे ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाही.
0: होय, आणि रेडिओ नाशिक आपला इथे आहे आणि इथेच तुमचं नाशिकच्या क्लब मध्ये या पुस्तकाचं उद्घाटन झालं, म्हणजे बुक रिलीज झालं. तर आपण सुरुवात आधी करूया या पुस्तकाविषयी थोडं सांगून मग मी तुमच्या बालपणाकडे येते. या पुस्तकाचं प्रकाशन नाशिक क्लबला झालं ते केव्हा झालं?
1: 2 ऑगस्ट 2024 म्हणजे नुकतंच या रविवारी या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे.
0: वा, आणि ते करताना तुम्हाला निश्चितच खूप आनंद झालाय असं तुम्ही म्हणलात. आता सुरुवात थोडी मी जरा बालपण, शालेय शिक्षण, कॉलेज शिक्षण हे बराबर तुम्ही मला जरा सांगा कुठे झालं तुमचं आणि प्राध्यापक व्हायचं कसं ठरवलं आणि मग या सगळ्या रिसर्च पेपर आणि कॉमर्सच्या या सगळ्या जंजाळात या अनुवादाकडे कसे वळलात?
1: जरूर, ते सांगताना मला खूपच म्हणजे अगदी लहानपणच्या आठवणींमध्ये तुम्ही मला पाठवलेला आहे, मला खूपच छान वाटतंय. मी मुळात नागपूरची, माहेर नागपूरचं, माझं शिक्षण नागपूरच्या सोमलवार शाळेत झालं आणि मी मुळात नंतर पुढे कॉमर्सची विद्यार्थी, जीएस कॉमर्स ऑफ कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं आणि ग्रॅज्युएट होत नाही तर माझं लगेच लग्न झालं. पण हसबनीस कुटुंबियांनी मला पुढे पण शिकवण्याचं ठरवलं, माझं स्वप्न पूर्ण केलं आणि मला त्यांनी एमकॉम, एमफिल, पीएचडी हे सगळं शिक्षण मी हसबनीस कुटुंबियांमध्ये त्यांच्या प्रोत्साहनामुळे मला मिळालेलं आहे. त्यानंतर राजीव हसबनीस यांच्याशी माझं लग्न झालं, माझी सगळी स्वप्न त्यांनी पूर्ण केलेली आहेत. त्याचप्रमाणे नंतर दुर्दैवाने 2010 त्यांचं कार अपघातात निधन झालं. पण या काळामध्ये मी महिला महाविद्यालय नाशिक येथे वाणिज्य विभाग प्रमुख म्हणून काम केलं आणि त्यानंतर मी प्राचार्य म्हणून मुंबई विद्यापीठाच्या ठाणे महाविद्यालयात केनेरी कॉलेजमध्ये मी प्राचार्य म्हणून पण झाले. पण या सगळ्यांच्या सगळ्या गडबोत्यांच्या माझ्या सोबतीने मी हा प्रवास करू शकले. पण राजीव गेल्यानंतर काय असा एक मोठा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा होता.
0: बरोबर,
1: राजीव यांच्या आठवणीत त्यांची स्वप्न पूर्ण करण्यात मी घालवली कारण मी प्राचार्य व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं. त्यानंतर योगायोगाने कर्नल संजय पांडे यांच्याशी माझी ओळख झाली आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली की माझं एक इंग्लिश पुस्तक आहे अंडर द सन, पण ते महाराष्ट्रातल्या सगळ्या युवकांपर्यंत आणि रसिक वाचकांपर्यंत पोहोचावं अशी माझी इच्छा आहे, तर तुम्ही अनुवाद कराल का? मला अजिबातच त्याची कल्पना नव्हती आणि मी कधीच हा प्रकार केला नव्हता. मी त्यांना म्हटलं एखादी कहाणी तुमची करून पाहते, जमलं तर तुम्ही हो म्हणा. त्यांना माझी लेखनशैली आवडली आणि प्रवास सुरू झाला.
0: बरोबर, कारण तुमच्या लेखनशैलीमध्ये 3 डायमेन्शनल असा इफेक्ट आहे. कारण नुसतं भाषांतर म्हणजे शब्दशः भाषांतर नसतं, अनुवादामध्ये तो भावार्थ पकडायचा असतो आणि ते जगणं सांभाळून त्या पुस्तकातनं तसं मांडायचं असतं. खूपच छान. मग आवडलं का त्यांना ते?
1: त्यांना ते पुस्तक खूप आवडलं आणि सांगताना आनंद होतो की पुढे ओळखीचं रूपांतर आमचं मैत्रीत झालं आणि मैत्रीचं रूपांतर आता आम्ही पती पत्नी झालेलो आहोत. आणि पती असण्याचा एक फायदा मला असा झाला की जिथे जिथे कुठे अडलं तिथे तिथे त्यांनी मला नीट समजून सांगितलं. म्हणूनही कदाचित हा अनुवाद चांगल्या पद्धतीने झाला असावा असं मला वाटतं.
0: बरोबर, पण त्यांचं पुस्तक जे आहे अंडर द सन ते नेमकं कशाबद्दल आहे?
1: अंडर द सन हे त्यांचं पुस्तक त्यांच्या वैयक्तिक जीवनावर आलेल्या अनुभवावर आहे. ते मुळात स्वतःला हार्ड कोर सैनिक समजतात, जवान समजतात आणि त्यांच्या आयुष्यात जे जे प्रसंग आले सत्य कथन त्यांनी त्या पुस्तकात केलेलं आहे. त्यामधून त्यांचं नेतृत्व गुण पण दिसून येतो, धडाडी साहस आणि त्यांनी इतरांसाठी जवानांसाठी त्यांच्या मित्रमंडळींसाठी दाखवलेली माणुसकी देखील त्या पुस्तकात आपल्याला दिसून येईल.
0: अरे वा, म्हणजे हे खरंच आर्मी लाईफचं दर्शन घडवणारं पुस्तक आहे असं म्हटलं तर चूक ठरणार नाही,
1: अजिबातच नाही.
0: आणि किती गोष्टी आहेत त्याच्यात, म्हणजे किती चॅप्टर्स आहेत आणि जरा पुस्तकाविषयी थोडं सविस्तर सांगा.
1: या पुस्तकामध्ये जे काही आपल्याला ज्या सगळ्याच्या कथा एकंदरीत वाचायला ज्या मिळणार आहेत त्या प्रत्येक कथा ही त्यांची वेगवेगळ्या प्रसंगावर आधारित आहे आणि वेगवेगळ्या प्रसंगावर त्यांच्या जीवनातील त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित आहे. 29 कथा यामध्ये तुम्हाला वाचायला मिळतात. म्हणजे मुख्यतः शेवटची कथा जी आहे ती धगधगती नजर यावर 27 कथा तुम्हाला वाचायला मिळतील आणि त्यानंतर उत्तरार्थ वगैरे आहे तर त्याला आपण कथा नाही म्हणूया, पण 27 कथा तुम्हाला वाचायला मिळतील. यातील ज्या काही कथा आहेत त्यांना प्रसंग कोणते आले, कधी जंगलामध्ये ते आहेत, कधी ते पूर परिस्थितीत आहेत, कधी त्यांच्या ज्या आधीच्या मिसेस होत्या सविता त्यांच्या बाबतीतले आहेत, त्यांनी कोर्टामध्ये एखाद्या जवानाला त्याच्या चुकीच्या आलेल्या आयत्न त्यांना कसं काय बाहेर काढता आलं त्या संदर्भात आहेत, दिलेल्या सगळ्या संबंधी आहे, अशा अनेक पूर्ण कथा ही विविध प्रसंगावर आधारित आहे.
0: म्हणजे काही काही प्रसंग तुम्ही ते वर्णन केलेले आहेत आणि विशेषतः एखाद्या ऑफिसरला हाताखालच्या सगळ्यांना सांभाळायला लागतं आणि वरच्यांच्या ऑर्डर्स पाळत एखादं उद्दिष्ट पूर्ण करायला लागतं, अनेकदा तारेवरची कसरतही असते ही, तर त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टीचा सामना केला, म्हणजे शत्रूचा तर केलाच केला, त्यात काही लांडग्यांचा सामना केला असं काहीतरी वर्णन आहे, ते काय आहे?
1: हो, लांडग्यांच्या सामन्याच्या बाबतीत नसतं की तेव्हा ते जेमतेम 22 वर्षाचा तरुण होता तो आणि या लोकांना युद्ध करायच्या आधी आयुष्यभर 365 दिवस युद्ध तर कधीतरी होतं पण त्या युद्धासाठी सज्ज राहण्यासाठी मग त्यांना आयुष्यभर सराव करावा लागतो. म्हणजे जंगलामध्ये जाऊन तोफा लावणे, जंगलामध्ये जाऊन ऑब्झर्वेशन पॉईंट निर्माण करणे, असं त्यांना सतत ट्रेनिंग ट्रेनिंग ट्रेनिंग असं त्यांचं सततच सुरू असतं. त्यातल्या एका ट्रेनिंगमध्ये ते एका ठिकाणी ऑब्झर्वेशन पोस्ट म्हणतात त्यांना, म्हणजे शत्रूचं निरीक्षण करण्यासाठी म्हणून एखाद्या उंच ठिकाणी जाऊन तिथून त्याप्रमाणे ते निरीक्षण करणे असं ते असतं. एका ठिकाणी ते गेलेले असताना एका मोठ्या दगडावर ते उभे होते आणि दुसऱ्या ठिकाणी बाकीचे लोक होते दूर दूर अंतरावर, बाकीचे लोक होते, हे उभे असताना त्यांना 2-3 तास ते निरीक्षण पोस्टवर काढायचे होते. ते एकटे तिथे होते, त्यांचं साहित्य घेऊन सामग्री घेऊन आणि त्यांना असं लक्षात आलं आणि हे सगळ्या रात्रीच्या वेळच्याच घटना असतात यांच्या, तर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या अवतीभोवती काहीतरी लाईट चमकत आहेत. पहिल्यांदा त्यांना 2 लाईट दिसले, त्याच्यानंतर त्यांना 4 लाईट दिसले, त्यांना असं कसं की आपल्या अवतीभोवती सगळे असे छोटे छोटे लाईट टॉर्च सारखे चमकलेले दिसत आहेत, ते लाल रंगाचे लाईट्स आहेत. मग हळूच त्यांच्या लक्षात आलं आपण जंगलात आहोत आणि हे जे लाईट्स आहे हे लाईट नसून ते लांडग्यांचे डोळे आहेत आणि हे जे कोणी लांडगे जे होते त्यांच्या अवतीभोवती जे गोळा झाले होते त्यांची एक टीम असते आणि जोपर्यंत सावजावर आपण झडप काढू शकत नाही हे तोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत ते शांतपणे निश्चल सावजाकडे बघत बसतात, अजिबात हालचाल करत नाही. सावजाने काहीतरी हालचाल करण्याची ते वाट पाहत
0: असतात.
1: अशा वेळेस 1-2 तास त्यांच्या भोवती लांडग्यांनी रिंगण घातलेलं होतं आणि सतत त्यांच्याकडे बघत होते, निश्चल बघत होते. हा माणूस उंच असल्यामुळे सेफ होता आणि त्याच्यानंतर जेव्हा ती पोस्ट बदलायची वेळ आली तेव्हा त्यांचा एक ड्रायव्हर आला गाडी घेऊन, तेव्हा सुद्धा या माणसाने ड्रायव्हरला ओरडून सांगितलं नजदीक मत आना, नजदीक मत आना. मग त्यांनी तिथून सूचना दिल्या की आवाज कर खूप गाडीचा, त्या खूप हॉर्ननी आणि आवाजानी लांडगे घाबरले आणि ते तिथून पळून गेले आणि त्याच्यानंतर हा माणूस हळू येऊन त्या गाडीत बसला, स्वतःचा पण जीव वाचवला आणि त्याने त्या ड्रायव्हरचा सुद्धा अशा परिस्थितीत ड्रायव्हरचा पण जीव वाचवला.
0: हे खूपच सुंदर आहे. हे सगळं धाडसाचंच काम आहे आणि हिमतीचं काम आहे. सामान्य माणसाला जेव्हा कळेल ना तेव्हा असं वाटेल की खरोखर ही मंडळी किती काम करतायत देशासाठी. तुम्ही मग मराठीमध्ये पुस्तक केलं हे फार छान झालं. प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा त्यांनी खूप मदत केली आणि मी असं ऐकलंय एका प्रशिक्षणार्थ्याबरोबर ते जवळजवळ पळत होते त्याला ते सगळं प्राप्त होण्यासाठी. ते काय आहे
1: त्याची अशी गोष्ट आहे की कर्नल संजय पांडे हे डेहराडूनला आयएमए म्हणून एक मोठी संस्था आहे जिथे हे जवान लोक प्रशिक्षण घेतात आणि त्यांचं ऑफिसर मध्ये रुपांतर होत. तर अशा ठिकाणी इन्स्पेक्टर म्हणून कर्नल संजय पांडे यांचं पोस्टिंग झालं आणि ते पोस्टिंग झाल्यानंतर ते एलेक्ट्रिक टाईप नावाच्या एका म्हणजे एक त्यांची तुकडी असते म्हणा किंवा एक संघ असतो त्याचे ते प्रमुख झाले. त्याच्यात त्यांचे 33 विद्यार्थी होते आणि त्यांना 6 महिने वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग त्यांच्याकडनं करून घेतलं जात आणि त्यातलं सगळ्यात कठीण ट्रेनिंग असतं ते बीपीटी. तर ते बीपीटी म्हणजे अडथळ्यांच्या शर्यतीसारखंच असतं आपल्या भाषेमध्ये. सरसर सरसर बळ चढत जायचं, एखादी उंच भिंत चढायची, तिथून उडी मारायची, तिथून खंदकासारखं पाणी असतं ते ओला त्याची लांब उडी मारायची, असं भरपूर काय अतिशय कठीण असं ट्रेनिंग असतं. आणि हे ट्रेनिंग करताना आपल्या जवानाला किंवा आपल्या कॅडेटला कुठल्याही प्रकारची इजा व्हायला नको याची संपूर्ण जबाबदारी इन्स्पेक्टरची असते. कारण त्याला जर का इजा झाली आणि जर त्याला इथून काढून टाकण्यात आलं ट्रेनिंगच्या ह्याच्यातनं तर त्याला रेलिगेशन केल्या जातो. रेलिगेशन म्हणजे पुढच्या सेमिस्टरमध्ये त्याला ते करत बसावं लागतं किंवा अगदीच त्याला मोठी दुखापत झाली तर त्याचं पुढचं करिअर संपुष्टात येत.
0: पण त्यांनी त्याला खूप मदत केल्यामुळे ते सगळं पार पाडलं व्यवस्थित त्या मुलांनी ट्रेनिंग.
1: एका मुलाला एका फॅमिलीचा अपघात झाला, तो 15 दिवस हॉस्पिटलमध्ये होता. तर त्याचं अत्यंत गिल्ट कर्नल संजय पांडे यांच्या मनात होत, पण त्याने त्याला प्रोत्साहन दिलं, त्याला उभं केलं आणि येत असताना 5 किलोमीटर धावण्याची त्याचे स्नायू तयार करून घेतले आणि त्याला प्रोत्साहन मिळण्यासाठी हा माणूस त्याच्याबरोबर स्वतः 4 ते 4.5 किलोमीटर धावलेला आहे.
0: अरे वा, खूप छान. मी म्हंटल जसं की जे नवीन नवीन जवान येतात त्यांची काळजी आणि ऑफिसर म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या सगळ्या त्यांनी पार पाडल्या. पण आता हे पुस्तक तुमचं झालं मराठीमध्ये, हे जर लोकांना हवं असेल तर कुठे मिळेल?
1: मला तुमचा प्रश्न ऐकून यायला मॅडम.
0: तुमचं हे पुस्तक कुठे मिळेल? मराठी तुम्ही भाषांतरित केलेलं, अनुवादित केलेलं
1: हे पुस्तक आहे ना, सध्या तरी स्वप्रकाशित आहे. पण या पुस्तकासोबतच आम्ही QR कोड पण दिलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही हा QR कोड वगैरे तुम्ही द्या. तर सध्या आमच्या डोक्यातील स्वप्रकाशित असल्यामुळे आमच्याच पत्त्यावर, कर्नल संजय पांडे यांच्याच पत्त्यावर, ज्याचा जे काय ईमेल ऍड्रेस आहे तो पण आम्ही देऊ शकतो तुम्हाला मॅडम. तुम्ही तो त्यांना प्रसारित करू शकता. त्याच्यावर स्कॅनर पण आहे, पुस्तकावर पण स्कॅनर आहे. तर ते सध्या तरी असं आम्ही अजून कुठे उपलब्ध केलेलं नाहीये. सध्या कर्नल संजय पांडे किंवा सुषमा हर्षदीश यांच्याच कडे ते मिळू शकतं. त्याचे दोन्ही मेल ऍड्रेसेस मी तुम्हाला देते. ऑर्डर तुम्ही केल्यानंतर आम्ही तुम्हाला ते बाय पोस्ट पाठवून देऊ शकतो.
0: जरूर जरूर. मला असं वाटतं की सिव्हिल सगळ्या लोकांनी म्हणजे आपण साऱ्या लोकांनी समाजातल्या आणि विशेषतः तरुण पिढीने हे पुस्तक वाचण्याची फार गरज आहे. कारण त्याच्यामधनं आपल्याला कळतं की हे सगळे आर्मीतले लोक देशासाठी केवढा त्याग करतात आणि आपलं देशप्रेम फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी पुरतं मर्यादित न ठेवता देशासाठी अनेक चांगल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. सुषमाताई, तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला. आपल्या मुलाखतीचा वेळ संपत आलाय. परत कधीतरी भेटू. तोपर्यंत तुमच्या या कार्याला आणि कर्नल साहेबांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा रेडिओ विश्वासतर्फे. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मला तुमच्याद्वारे रसिकांची आणि वाचकांची देखील संवाद साधता येईल याची खात्री वाटली. खूप खूप धन्यवाद.
0: एकदा ईमेल आयडी सांगा ना तोंडी, मग आपण सगळ्यांकडे पोहोचवूच. पण
1: सुषमा हसबनीस, SUSHAMA SASAPNIS सुषमा हसनीश ऍट द रेट ऑफ gmail.com.
0: ओके, थँक्यू व्हेरी मच.
1: थँक्यू.
0: ऐकत राहा रेडिओ विश्वास. याच दिवशी याच वारी

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत सलामी या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत रंजना जोगळेकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्यासोबत ललिता फडके यांनी गायलेलं चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं गीत
3: दिवस आज चांगला भांगला ग भांगला रंगूबाई गंगूबाई हात जरा तालू द्या हात जरा तालू द्या बिल्वराशी बांगड़ी

घरात गवत नाही ना खपत तसत गवत रानामंदी भरून मुठीत मुळात छाटीत फेकात ऐकीत उन्हा मंदी

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300-20888
3: या. आणि आता ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. वरदक्षिणा या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

राम राम मंडळी. डॉक्टर राजेश चिलंबेरो आहे म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू नेरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रेडिओ विश्वास 90.8 FM कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ॲप. मंडळी गणपती बाप्पा.

0: वा वा वा वा वा मंडळी, गणपती तुमच्या माहितीसाठी संगीताची सुद्धा देव आहे. गणपती हे संगीताची सुद्धा देवता आहे. सगळ्या गोष्टीचा प्रारंभ आपण गणपतीच्या आराधनेने करतो. आजची सुद्धा सुरुवात आपण गणपतीच्या आराधनेने केलेली आहे. विषय समजलाच असेल, संगीत. गणपती आपल्याला काय शिकवतो? सगळ्या गोष्टीची शिकायची सुरुवात, सगळ्याचा प्रारंभ, सगळ्याच्या आनंदाची सुरुवात ही आपल्याला करायची असते. स्वतःपासून, आतपासून. निसर्ग देव आपल्याला काही ना काही प्रलोभन देतं, काही ना काही शक्ती देतं की हे तुझ्यात आहे, शोध शोध शोध. आणि ज्यावेळेस आपल्याला ते सापडतं, काही ना लवकर सापडतं, काही ना उशिरा सापडतं, काही ना सापडतच नाही, काही ना सापडत सुद्धा नाही मंडळी. त्यामुळे या दुःखात वेडावून जाऊ नका की मला ही गोष्ट खूप उशिरा समजली. तुम्हाला समजली, आणि तुम्हाला समजली म्हणजे त्यावेळी तुम्हाला ती उपजत झाली, त्यावेळेस तुम्हाला संधी मिळाली की त्या क्षेत्रामध्ये, त्या कलेमध्ये शिकायची, नाव कमवण्याची. त्यामुळे उशीर कधीच होत नाही. संगीत, गणपती, आणि आज गणपती उत्सवात आपण ज्यांना वाटतंय मनापासून की यार मला गाण्याची इच्छा आहे पण मी घाबरतोय, मला शिक्षका, आता माझं वय असे, मला शिक्षकाकडे जाऊन शिकायचं नाहीये, तिथे लहान लहान पोरं असतील त्याच्यासमोर मी कसं म्हणू, मला सूर येत नाही, ताल येत नाही, सारेगमा समजतच नाही. सारेगमा म्हणजे काय? सारेगमा कशाला शिकायचं असतं? पुन्हा शास्त्रीय संगीत मला शिकायचंच नाही, मला फक्त मराठी पिक्चरची गाणी म्हणायची, भावगीतं म्हणायची, मला फिल्मची गाणी म्हणायची. तर आज आपल्याला गाणं शिकवण्यासाठी आलेल्या आहेत संगीता सिमारिया टीचर आणि त्यांचे स्टुडंट संजय डेरे, अर्जुन डेरे आणि स्मिता पांडे. संगीताजी राम राम.
1: नमस्ते. नमस्ते.
0: गणपती बाप्पा के आपको बहुत बहुत शुभकामनाएं.
1: आपको भी शुभकामनाएं.
0: अच्छा संगीता जी, मेरे को सबसे पहले एक बात बताइए, असं म्हणतात की कला ही तुमच्या आयुष्यात देवाने दिली तरच असते. संगीत जसं की नॅचरली जन्मजात असतं, तुम्ही नसेल, ताल सुजत तुमच्या शरीरात अंगात नसेल तर ते तुम्हाला शिकता येत नाही. तुमचा अनुभव काय?
1: मैं सोचती हूँ जैसे मेरे गुरु ने ऐसे बताए थे, संगीत तो संस्कार पे आती है. अपने जन्म, जो पिछले जन्म में जो कुछ संस्कार होती है तो उसमें संगीत एक अमूल्य जो चीज होता है, जो कला में एक मुख्य है. तो वो जन्म से, संस्कार से, पिछले जन्म जन्म से लेके वो आते हैं सर.
0: तो मतलब मेरा हमें, मतलब हमें इच्छा होना कि मैं गाना गाना चाहता हूँ, ये भी शायद संस्कार का ही भाग हो.
1: हाँ, वो जो प्रेम है संगीत के लिए, जो सुनने के लिए वो भाव है, वो जो सुनने में रस में आपने डूब जाना है, भले ही वो सीखे नहीं सीखे हुए हैं, पर वो भी एक भगवान के एक आशीर्वाद है. वो एक भी संस्कार है, भले उनके पिता माता से आता होगा, वो कभी उनके दादाजी वगैरह वो सीखे होंगे कला पे, भले भी भजनी मंडल में है, कुछ भी है. तो वो जो सीखा, सीखने के लिए इच्छा है, प्रेम है, वो भी एक संस्कार है. तो संगीत को सीखने के लिए हो, सुनने के लिए हो, कुछ भी हो,
0: मतलब संगीत किसी भी उम्र में सीखा जा सकता है
1: कोई भी उम्र में.
0: और भले ही मुझे लगता है कि मैं अच्छा गाता हूँ, ये मुझे लग रहा है, मेरे आसपास के चार पांच दोस्त मुझे अरे क्या गाता है अच्छा। उसके बावजूद संगीत सीखना चाहिए ना?
1: हाँ, सीखना चाहिए.
0: आप लोग संगीत सिखाते हैं, मतलब क्या करते हो?
1: संगीत सिखाते हैं मतलब वो पहले बच्चे को मैं देखती हूँ जे उसके कितना उसका टैलेंट है कैप्चर करने के लिए, संगीत कितना उसका, जिसे सारेगामा सिखाते हैं. कोई कोई जल्दी सीख जाते हैं, सारेगामा पकड़ा, स्केल तुरंत सीख लेते, सुर पूरा मिला लेते. और कोई कई होते हैं तो उनको बार बार दिखाना पड़ता है स्केल, ये सरे सा ये है.
0: स्केल का मतलब?
1: स्केल मतलब एक भगवान के तरफ से एक स्पीच होता है अपने गले में, एक टोन आता है वो गॉड गिफ्ट में, वो उनको पकड़ाना पड़ता है जो ये स्केल आपका है.
0: मतलब कोई लोग बहुत धीमे बात करते हैं,
1: हाँ,
0: कोई लोग बहुत चिल्ला के बात करते हैं, वो स्केल होता है क्या?
1: ये नहीं होती है, भले ही होते है, पर उनके गला पे एक रेंज रहती है. संगीत में एक रेंज है जो 12 सुर के अंदर होते है, एक एक स्केल होती है, तीन तीन स्केल के अंदर होता है. वो उनकी गला को टेस्ट करना पड़ता है. जैसे लेडीज होता है कोई जी सार, ए सार, बी, ये सब के अंदर. जेंट्स लोग का होता है बी से चालू होके बी और सी, सी सार,

0: हे 10 मिनिटं करतात. त्याच्यानंतर
1: मी माझ्या कराओकेची प्रॅक्टिस करतो
0: गाण्याची.
1: हो,
0: मग त्याच्यात प्रॅक्टिस करायची असते म्हणजे काय करता नेमकं?
1: काही नाही, रोज वेगवेगळ्या प्रकारचे गाणे रोज गातो मी.
0: पहिले ऐकता?
1: हो, ऐकलेले भरपूर आहे. फक्त तो कराओकेचा ट्रॅक लावल्यानंतर त्यानंतर मी ते गाणं सुरू करतो.
0: अजूनही चुका होतात?
1: चुका होतात ना. रफी साहेबांचे गाणे असेल, कोणाची गाणे, रोज काहीतरी आम्हाला नवीन त्यातून काहीतरी मिळतं. इथं आपण चुकतोय.
0: अच्छा,
1: रोज मिळतं, रोज.
0: आणि मग ते इमोशन्स कसे असतात?
1: इमोशन्स तर मी अगोदर त्या गाण्याचं ओरिजिनल मेक बघतो, ओरिजिनल पिक्चराईज गाणं बघतो गायकांनी गायलेलं, त्यात ऍक्टरनी ती काय ऍक्टिंग केलेली आहे, त्याचे जे काय भाव आहे, त्यानंतर मी ते गाणं त्या पद्धतीने गाण्याचा प्रयत्न.
0: अच्छा, म्हणजे अशा प्रकारे इमोशन्स येतात.
1: येस येस येस येस येस.
0: क्या बात आहे. आपल्याबरोबर स्मिता पांडे पण आहे, तिचा आवाज खूप सुंदर आहे. बऱ्याच वेळेस ती संजयजींबरोबर गाणे म्हणत असते. स्मिता, तुझ्याकडे गाणं कसं आलं?
2: माझ्याकडे ऍक्च्युली आमच्या घरातच वारसा आहे पहिल्या.
0: तू नाशिकची आहेस?
2: हो, मी प्रॉपर नाशिकची आहे.
0: तुझं शिक्षण काय झालेलं?
2: माझं M.Com झालेलं.
0: संगीत शिकलीस?
2: हो, संगीत मी थोडं फार शिकलेली.
0: कधी? लहानपणी?
2: नाही नाही, लहानपणापासून मला संगीताचा ग पण माहिती नव्हता. ऍक्च्युली मी मध्ये खूप आजारी होती, त्या आजाराने मला संगीत शिकवलं.
0: कसं?
2: मला मायोपॅथी झाली होती 2014 साली. माझी आई गेल्यानंतर मला जरा शॉकिंग होतं ते त्या गोष्टी. नंतर मी खूप आजारी पडली, टायफॉइड वगैरे झाली, तर हायर अँटीबायोटिक्स दिले गेले, त्याच्यामुळे मला मायोपॅथी झाली. मग मी सूर्यमाळला 40 दिवस ॲडमिट होती, तर तिथे अशीच मी गुणगुणायची, दुर्गा सप्तशती वाचायची, हे देवाचं मी खूप केलं. त्याच्यातनं एक दिवस ते तिथले होते सगळे
0: पेशंट्स
2: वगैरे, ते म्हणायचे तुझा आवाज खरंच छान आहे ग, छान.
0: तोपर्यंत
2: मला जाणवलंच नव्हतं की आपण एवढं छान गाऊ शकतो. सो मी तिथे एक दिवस दुपारी अशीच झाडाखाली बसून माझी गुणगुणत होती, तर सगळ्यांनी अचानकपणे टाळ्या वाजवल्या आणि म्हटलं वा वा काय छान गातेस.
0: कोणते गाणं होतं ते? म्हणा.

0: बरं मग मग पुढची जर्नी संगीताची.
1: मग मला असं वाटायला लागलं की खरंच आपण गाऊ शकतो. तर माझे भाऊ होते अमित गुरव आणि नंदकुमार गोरक्ष म्हणून, तर त्यांनी मला सुरुवात केली कराओके पासून.
0: कधीची गोष्ट आहे, कोणचं वर्ष असेल?
1: 2017 साली.
0: अरे वा.
1: मग 2017 साली मी एक क्लब जॉईन केला एन कराओके क्लब मध्ये. मी गाण्यापासून म्हणजे कराओके माझी स्टार्टअप होती. मला तोपर्यंत शास्त्रीय संगीताचा गंधही नव्हता.
0: मग नंतर शिकलीस?
1: हा. मग नंतर मी हळूहळू थोडं थोडं शिकत
0: इंटरेस्ट डेव्हलप होत गेला.
1: मग इंटरेस्ट डेव्हलप होत गेला आणि मला प्रामाणिकपणे वाटायला लागलं की मला शास्त्रीय संगीतच शिकलं पाहिजे.
0: क्या बात. म्हणजे मंडळी थोडक्यात तुमच्या आयुष्यात गाणं आलं की आपोआप असं वाटतं की पुढच्या स्टेपवर जाव, पुढच्या स्टेपवर जाव, पुढच्या स्टेपवर आहे. आणि आता आपल्या बरोबर संजयजींची पुढची पिढी पण गाणं म्हणायला लागलेली आहे. एमएससी ऍग्रीकल्चर करता करता अर्जुन गाणं पण म्हणतोय आणि एमपीएससी युपीएससी ची तयारी करतोय. अर्जुन डायरेक्ट एक गाणं ऐकव.
2: जीव

0: जा गही वरला श्वास तू।
1: तुला का वाटतं गाणं गावं?
0: मला असं वाटतं का गाण्यामुळे मी दिवसभर फ्रेश राहू शकतो। ह्या एम पी एस सी यू पी एस सीच्या अभ्यासामध्ये खूप ताणतणाव असतो, 10-10 तास अभ्यास करावा लागतो, आणि हे सर्व केल्यानंतर घरी आल्यानंतर वडिलांसोबत एक सुंदर असं कुठलंही गाणं गायलं का असं वाटतं का पूर्ण दिवस आपल्या परत नवीन सुरुवात झाली म्हणून। असं
1: मंडळी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आज गणपती उत्सव आहे आणि संजयजी अर्जुनला स्मिताला मी बोलवायचं कारण काय की ह्या लोकांनी अचानक गाणं त्यांच्या आयुष्यात आलेलं आहे आणि ते कसं आलं ते गुणगुणत होते, त्यांच्या खऱ्या आसपासच्या मित्रांनी सांगितलं अरे तू चांगलं गातो आणि मग त्यानंतर त्यांनी गाणं सिरियसली घेतलं आणि गाणं सिरियसली घेतलं म्हणजे त्याच्यावर काम करायला सुरुवात केली, शिकायला सुरुवात केली। शक्यता आहे की तुम्हाला गुरुकडे जाता येणार नाही किंवा जाणं तुमच्यासाठी शक्य नाही, युट्यूबवर खूप चांगले गुरु आहेत आणि आज संगीताजींकडनं आपण खूप शिकणार आहोत। बोलता बोलता अर्धा तास झालाय संगीताजी, हम लोग अगले संडे भी मिलेंगे।
2: हाँ, मिलेंगे।
1: जाते जाते मेरी इच्छा है एक गणपति का गाना आपसे सुनना है।

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात देवता या चित्रपटामधलं गुलजार यांची गीतरचना आता ऐकूयात। संगीतकार राहुल देव बर्मन।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आज का शहेनशहा या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत, संगीतकार बप्पी लहरी आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात.

0: हे गीत होतं डार्क द फायर या चित्रपटामधलं.
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
2: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
2: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
0: कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात इंदिवर यांचं जीते है शान से या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं आणि हे गीत ऐकूया अमित कुमार, शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात.

0: ईमान अपना हर प्यार हमारी बोली,
1: हर नफरत

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आग का गोला या चित्रपटामधला अंजान यांची शब्दरचना ऐकूया संगीतकार बप्पी लहरी यांच्यासोबत अलका याज्ञिक यांनी गायलेलं हे गीत

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं मेरा फैसला या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल।
9: हॅलो हॅलो,
10: ईशा जी, जाने से पहले मैं कुछ कहना चाहता हूँ। ये दुनिया भी किसी टेलीफोन एक्सचेंज से कम थोड़ी है। कभी कभी गलती से टेलीफोन के तार मिल जाते हैं और कभी कभी गलती से मुलाकातों के तार टकरा जाते हैं।

आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अमित कुमार यांनी गायलेलं किशन कन्हैया या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. संगीतकार

0: अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
2: चित्रा यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. गीतरचना मेहबूब यांची, संगीतकार ए आर रहमान, आणि हे गीत आहे बॉम्बे या चित्रपटामधलं.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दुश्मन या चित्रपटामधलं अमित कुमार यांनी गायलेलं गीत. आता आपण ऐकणार आहोत इंदिवर यांची गीतरचना, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नमस्कार श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 वरून मी मेघना साने आजचे पाहुणे या कार्यक्रमात पुनश्च स्वागत करत आहे राजू बावीसकर यांचं. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला आहे. त्यांच्या पुस्तकाबद्दल आपण बोलत होतो. चित्रकारितेमध्येही त्यांना खूप अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि पहिलंच पुस्तक हे त्यांचं पुरस्कार विजेतं ठरलेलं आहे, काळ्या निळ्या रेषा. नमस्कार राजू बावीसकर, स्वागत आहे पुनश्च रेडिओ विश्वास मध्ये.
3: मेघनाताई नमस्कार आणि रसिकांना पण नमस्कार.
2: हो, आता आपण पुस्तकाबद्दल आणि चित्रांबद्दल बोलत होतो. मला सांगा, चित्रकार म्हणून तुम्हाला खूप अवॉर्ड्स मिळालेली आहेत बरोबर, आणि आता पुस्तकाचं हे पहिलंच मोठं अवॉर्ड मिळालेलं आहे. तुम्हाला जास्त आनंद कशाचा झाला, चित्रकारितेच्या अवॉर्डचा का पुस्तकाच्या अवॉर्डचा?
3: तसं तर चित्रकलेमध्ये मला त्या आधी अवॉर्ड मिळाले, भरपूर बऱ्यापैकी मिळाले अवॉर्ड आणि चांगली मिळालेली.
2: हो ना,
3: साहित्यातलं हे अवॉर्ड आता ह्या टप्प्याला मिळालं की माझा 60 आसपास मिळालेला अवॉर्ड आहे ते साहित्य अकादमीचा. पण मुळात मी चित्रकार असल्यामुळं मला चित्रातले अवॉर्डच अधिक जास्त आनंद तेव्हा मला मिळालेला आहे. तो भाग आपण बाजूला घेऊया थोडासा. पण नंतर काय झालं की मी हे लिहून झाल्यानंतर असं काही अवॉर्ड वगैरेची काही अपेक्षा ठेवून मी लिहिलं पण नव्हतं. आणि चित्रही मी तसंच काढतो की मी म्हणजे मला काहीतरी मिळावं, त्याच्यातून मला काहीतरी अवॉर्ड मिळावेत, काहीतरी ते विकलं जावं, ह्या दृष्टिकोनातून मी काही कलाकृती निर्माण पण केली नाही आधी पण चित्रकलेमध्ये. आणि तसंच हे पण सहज लिहून मोकळा झालो मी.
2: बरोबर,
3: त्याला साहित्य अकादमी मिळालं म्हणजे हा मोठा सन्मान आहे,
2: सर्वोच्च मोठं.
3: हो,
2: पहिल्याच पुस्तकाला
3: हो त्याचा आनंद आहेच, तो नाकारता येणार नाही.
2: आता यापूर्वी तुम्ही जरी पुस्तक लिहिलं नव्हतं तरी तुम्ही लोकमत किंवा महाराष्ट्रांस मध्ये तुमचे स्तंभलेखन सुरू होत. आता
3: स्तंभलेखन असायचे, त्यानंतर कविता मी अनेकांकांमधून लिहायचो, नियतकालिकांमधून 2-4 नियतकालिकांमध्ये लिहायचो मी, म्हणजे आलेला बऱ्यापैकी कविता वगैरे.
2: पण मग दैनिकाच्या लोकांना तुम्ही कसे सापडलात, तुम्ही ते चित्रकार होता पण लिखाणासाठी कसे सापडलात?
3: हा, तर मी असं म्हणेल की आमच्या जळगावला विजय बावीसकर लोकमतचे होते संपादक, आणि ते नेहमी बघायचे की मला काही अवॉर्ड मिळालं चित्रकलेमध्ये तर ते वृत्तपत्रात बातमी द्यायचे, लोकमत मध्ये वगैरे असं त्यांचे बातमी ते देत असायचे. तेव्हा त्यांना ते लक्षात यायचं की अरे हे जरा पोरग जरा बऱ्यापैकी चांगलं काम करते आणि एखादा चित्रकार असेल तर त्याला आपण लिहायला पण सांगितलं पाहिजे. आणि चित्रकार कमी लिहितात म्हणत, संगीतातले लोक पण कमी लिहितात, चित्रातले लोक पण कमी लिहितात. तर मग ते मला म्हणायचे की अरे राजू तुम्ही एक काम करा, तुम्ही जे जुने वाडे काढलेले आहेत गावातले, म्हणजे जुनं जळगाव जे तुम्ही तुम्हाला अवॉर्ड मिळालेले आहेत, मला अवॉर्ड होतं ते जुन्या जळगावामधले लँडस्केपला निसर्ग चित्राला कॅमलिनचे वगैरे अवॉर्ड होते त्यावेळेस 2000 आधी होती मला अवॉर्ड. तर ते मला म्हटलं की अरे तुम्ही छान करतात हे सगळं, पण मग याच्यावरती तुम्ही लिहायला काय हरकत आहे, तुम्ही कविता वगैरे लिहितात, मी ऐकलेल्या लोकांकडनं कविता लिहितात, तुमचं वाचन पण बरं आहे की तुमचे साहित्यातले मित्र पण आहेत, नियतकालिकेमध्ये तुमचे चित्र येतात. तर मी म्हटलं की नाही मला काही लिहिता येणार नाही, पण ते म्हटले नाही लिहा तुम्ही. मग ते तेव्हा मी लिहिता झालो खरं तर त्या लोकमत पासून, की मला थोडीशी अशी धाडस आली की अरे हा आपण अभ्यास केला की लिहू शकतो, अभ्यास केला की काहीतरी लिहू शकतो आपण. मग त्या लँडस्केपच्या संदर्भात भारतीय चित्रकारांमध्ये आणि पाश्चिमात्य चित्रकारांमध्ये निसर्गचित्रांमध्ये कोणी कोणी छान काम केलेले आहेत, काय काय कामं केलेली आहेत, याचे सगळे मी शोध घेतले आणि मग ते वाचून मग जुने जे वाडे आहेत जे ते आपल्याला काय म्हणतात ते नेमके ते चित्र आणि ते सदर असायचं म्हणलेलं काय म्हणणं यांचं बाळ्यांचं, शंभर वर्षापूर्वीचे वाडे, 200 वर्षापूर्वीचे वाडे इथं उभे आहेत की त्यांचा त्यांचं लाकूड काम जर नक्षीकाम बघितलं ते वाड्याचं तर किती सुंदर आहे. मग इतक्या वर्षातले इथं कोण राहिलेलं असेल, एवढं सुंदर कशी निर्मिती झाली असेल जुन्या वाड्यांची, तर असं सगळं ते यांचं म्हणणं काय वाड्यांचं असं ते सदर मी वर्षभर लिहिलं होतं. खरं तर
4: शोध घ्यावा लागला, शोध घ्यावा लागला ना तुम्हाला,
3: शोध घ्यावा लागला. म्हणजे इव्हन आमच्या जळगावमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तर तो पुतळा कोणी केलेला आहे हे शोध घ्यायला मी नगरपालिकेत गेलो, तर नगरपालिकेमध्ये मला कोणी सांगायचं नाही की त्यांना असं वाटतं की हा काहीतरी पत्रकारितेच्या संदर्भात काहीतरी कोणाला सांगणार असेल, त्यांना शंका यायची.
4: राजकारण
3: पण मला पाहिजे होतं, त्यांचं नाव पाहिजे होतं की इतका चांगला पुतळा आमच्या शहरामध्ये आहे आणि हा एकच पुतळा दिसतोय चांगला, आणि शहर आपलं शहर देखणं किंवा सांस्कृतिक आहे असं कशावरून समजायचं की ज्या ज्या शहरामध्ये चांगले देखणी पुतळे असतील,
4: अच्छा
3: गॅलरी असतील देखणी अशा, मग नाट्यगृह असेल मोठं असं, मग समजावं की आपलं शहर हे सांस्कृतिक आहे, वारसा घेऊन चाललेलं आहे. पण तसं आमचं जळगावमध्ये काहीच नव्हतं मुळात सांस्कृतिक, कसं की शिल्प विल्प असे काही गॅलरी वगैरे, तर मी त्याचा शोध खूप घेतला होता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा. नंतर मग मला ते इकडं तिकडं वाचल्यानंतर इतरांना भेटल्यानंतर कळलं की ते यावलकर म्हणून मुंबईचे कोकणातले होते, त्यांनी तो पुतळा केलेला आहे. पण मग तेव्हा इतरांना पण माहिती झालं की हा 84 हा पुतळा बसवलेला, पण इथं आणि आपल्याकडं सिस्टीम काय आहे सगळी अशी मॅडम की तो उद्घाटन करणारा जो असतो ना पुतळ्याचा तो लक्षात राहा, म्हणजे तो
4: समोर सर्वात
3: आणि त्याचं नाव सगळीकडे शिल्प खाली लिहिलेलं पण शिलालेखावरती पण त्या शिल्पकाराला कधी बोलवत नाही आपल्याकडे, खरं तर
4: खरंच आहे,
3: सन्मान नाही करत त्या कलेचा, सन्मान
4: कलाकार तो असतो.
3: ते झालं पाहिजे तेव्हा तर कळेल ना की हे इतकं मोठं भव्य असं उभारणी केलेली देखणं शिल्प कोणी केलेलं आहे, कोण हे कलावंत आपल्या भारतातला महाराष्ट्रातला हे कळलं पाहिजे खरं तर. या संदर्भात पण लिहिली आहे असं पण लिहिलं मग मी या अंगाने पण मग मी सदरामध्ये लिहिलं आणि मग चित्रशिल्पातून खानदेश म्हणून असं लिहिलं मी महाराष्ट्र टाइमला की आमच्या खानदेश मध्ये चित्रकार आणि शिल्पकार किती होऊन गेलेत आणि त्यांनी काय काय काम केलं. रामसुतार आमच्या खानदेश मधले आहेत, धुळ्याजवळचं त्यांचं गाव आहे गोंदूर नावाचं, तर रामसुतार सारखा माणूस आमच्या खानदेश मधला माणूस आहे, इतका मोठा की जगा ख्यात माणूस शिल्पकलेमधला. अनेक चित्रकार आमच्या खानदेश मध्ये होते, ते त्यांचं वय होऊन ते तेव्हा वारलेले होते, पण त्यांचे शोध घेत मग मी त्यांच्यावर लिहिलं नंतर मग त्या चित्रकारांवर
4: शिल्पकार. जळगावच्या पेपरला पण मग महाराष्ट्र टाइम्स मध्ये काय लिहिलं होतं,
3: महाराष्ट्रामध्ये मी चित्रशिल्पातून खानदेश असं नावाने लिहिलं होतं की हा चित्रकार आणि शिल्पकार खानदेश मध्ये किती चांगले होते आणि किती चांगले आहेत जे आहे आता आहेत ते पण आणि जे होऊन गेलेत ते पण असं मी त्याच्यात नोट केलं होतं. ते सदरपण वर्षभर चाललं, खूप चांगलं चाललं ते
4: छान ना. पण काय हो तुम्ही सुरुवात तुमची पुतळा करण्यापासून, म्हणजे आता शिवाजीचा नाही पण तुम्ही मला वाटतं गणेशाची प्रतिमा बनवली होती आणि गावासाठी गणेशाची मूर्ती बनवून द्या, तुमच्या पुस्तकात तो उल्लेख आहे. पण मग सुंदर प्रतिमा बनवली खरी, पण नंतर मग तुम्ही शिल्पकलेकडे नाही वळलात का?
3: नाही शिल्पकलेकडे काही वळलो नाही, कारण की मी मूर्ती तेव्हाच करायचो फक्त वर्षभरातून गणपती यायचा तेव्हाच, आणि मी इतर वेळेस माझं चित्रकला असायची शाळेमध्ये म्हणा किंवा कॉलेजमध्ये, तर त्याच्यामुळे शिल्पकलेकडे कधी विचार नाही केला. त्याला कारण पण असेल ना, कारण की ते वर्षभरातून मी एक वेळा गणपती बनवायचो, गणपती आले की तेव्हा गणपती बनवायचं, असे पाच केलं मी तरी पण असतानापासून तर 10वीपर्यंत, आणि खूप चांगला गणपती व्हायचा आमच्याकडं मोठा आमचा प्लॉट मधला म्हणजे इंदिरा आवास योजनेमधला जे प्लॉट होता सगळा त्यातला सगळ्यात मोठा गणपती गावातला, म्हणजे गावाचे लोक बघायला यायचे गावामधले
4: आणि
3: म्हणायचे की अरे तो बाबू मागचा मुलगा छान शिल्प म्हणजे चांगला गणपती बनवतो. ते बघून गाव गणपती जो असतो आमचा राम मंदिर मध्ये बसवतात पूर्ण गावाचा, तर मग ते बनवायला पण मला त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या प्रमुखांनी की बाबा तू हे बनव, पण ते म्हणायचे की गावात म्हणजे शेतातली मातीतला नको आपल्याला गणपती, जास्त आपलं शॅडो मातीचा पाहिजे. पण ते काय तेव्हा काही इतकं काही माहित नव्हतं, काही नाही. चोपड्याला गेलो, तिथून म्हणजे तालुक्यावर गेलो, एकाने मला ते शिल्पकाराकडे गेलो, असा मूर्तीकाराकडे, तिथं गणपती बनवत होता. तर ते गणपती बनवताना त्याला मी विचारलं की बाबा असे गणपती तू बनवतो, ते माती कुठून आणतो तू? त्याने मला सरळ एक दुकान दाखवून दिलं त्या गल्लीतलं, की तिथं जा आणि तिथं सांग की मला प्लास्टर ऑफ पॅरिस लिहून दिलं त्याने असं की माती पाहिजे. मी तिथून ते बॅगेत घेतल्या आणि ते घेऊन गेलो घरी. आणि घरी घेऊन गेलो तर काय, तिला पाण्यात भिजवल्यानंतर ते पूर्ण गरम आणि ती प्लास्टर ऑफ पॅरिस होती ती. म्हणजे आपण फॅक्टर झाल्यानंतर तिला प्लास्टर लावतो ना, ते ती माती
4: प्लॅस्टर ऑफ पॅरिस होत का ते?
3: हा प्लॅस्टर ऑफ पॅरिस ती कुठं मग ती. मग मी नंतर मग त्यांना त्या प्रमुखांना सांगितलं, राम मंदिराच्या प्रमुखांना, की बाबा मी कसं सांगणार ना त्यांना की त्यांनी पैसे दिलेले. खूप चांगला किस्सा होता तो, छानपैकी भीती पण वाटायची, भीती पण होती मनात मध्ये, बाबा एक माणसं काय म्हणतील, आता कसं सांगावं, यांना फेस कसं करावं, कारण की गावातले प्रमुख माणसं ना ते, आणि आपण एकतर गावगाड्यातले बाहेरचे वस्तीत राहणारी माणसं, वडील गाव काम करतायत, गावातले ढपडं वाजवणारे, अमावस्या मागणारे, सगळी सगळी अशी आपली.
4: अरे हो, तुम्ही लहानपणच्या याच्याबद्दल लिहिलेलं आहे की मांग वस्तीत राहायला होतात, किंवा वडिलांना दवंडी द्यायला लागायची, तुमच्या नातल्याकांना गुडाढोरं फाडायला लागायची, किंवा तुम्ही बुरड बुरड म्हणून असे तुपल्या वगैरे भिडण्याचा करत होता व्यवसाय मस्त, या सगळ्या हे सगळं तुम्ही लिहिलेलं आहे. आणि नंतर तुम्ही जेव्हा कलाकार म्हणून प्रसिद्धीस पावलात, तेव्हा तुमच्या जीवनात एकदम फरक वाटला का तुम्हाला, की तेव्हा तुम्हाला काही कोणी जात वगैरे आडव येत नाही?
3: नाही, म्हणजे मला काही असं तेव्हा जाणवलं नाही खरं तर, कारण की गावात पण मला गावात लहानपणी खूप जाणवलं असं की मांगटा वगैरे बोलणं, किंवा घरी मांगटा कुठे चालला, कुठे जायला, असं आयामच्या आयरणीमध्ये म्हणजे जातीवरून बोललं जायचं. पण नंतर नंतर काय झालं की भाऊ पण शिक्षणाच्या दारी होते, कॉलेजला होते, नंतर आई पण जरा शिस्तीला कडक होती, मग नंतर नंतर मी पण शिकायला लागलो. माझं चित्र चांगलं असल्यामुळं कॉलेजचे मित्र पण माझी चांगली जवळची झालीत, जे जे कॉलेजला जायची ती पाटीलवड्यात राहणारी, मारवाडी वगैरे, जयस्वाल, पालीवाल वगैरे, असा समाज आहे आमच्याकडं जो व्यापार करतो काही, आणि काही शेतीतलं मोठं काम करणारे माणसं आहेत, काही नोकरीचे आहेत, तर त्यांचे जे मुलं होते ते मग माझे कॉलेजला जाणारे माझे मित्र होते, मग त्याच्यामुळं मला कधी असं वाटलं नाही की मी कुठं राहतो. उलट मला चिंता असायची मॅडम, की मला चिंता असे असायची की माझ्याकडं शिक्षकाचे मुलं जे बाहेरून, मी म्हटलं ना की नोकरी निमित्ताने आलेले काही मित्र होते, ती चित्र काढत होती नोकरी निमित्ताने, त्यांचे आई वडील आले होते. तर सुतार गुरुजी म्हणून होते त्यांचं, विजय लोल्ले म्हणून एक मित्र होता, तो पॉलिटेक्निक नापास होऊन तिथे आलेला होता, आणि 12वी नापास सायन्स करून आमच्या गावाला आलेला होता. त्यांचे आई वडील पण नोकरीला होते नेमके, आणि ते चित्र छान काढायचे. तर माझं काम बघायला ते आमचं प्लॉट मध्ये यायचे, इंदिरा आवास योजनेचे जे प्लॉट असतात आमचे गावाच्या बाहेर, तर तिथे यायचे. तर ते उशिरा माझं काम बघून मी काम करायचो, तर काम करत करत बघायचा तो मित्र पण. तर कधी कधी मला भीती वाटायची की बाबा हा इकडनं रात्री जाईल 12 वाजेला 1 वाजेला, आणि याला जर त्या एक आमच्याकडे मोठा वाडा आहे, त्या वाड्याजवळ कुत्री असतात, याला जर कुत्री कुत्र चावलं तर सकाळी म्हणतील, किंवा याच्या घरचे म्हणतील कुठे गेला होता तू, किंवा मग मित्र म्हणतील की का रे तू कुठे गेला होता तुला कुत्र चावलं तर. तर मला भीती वाटायची, आणि वाटायचं की याला विचारल्यानंतर हा सांगेल की बाबा मी ते प्लॉट मध्ये गेलो होतो 22 करकडं चित्र बघायला एवढं रात्री. मग मला शंका असे वाटायची की यार याला बोलतील गावातली चांगली पोरं की हा बिघडलाय बाबा प्लॉट मध्ये जातो रात्री 2 वाजेला, कारण की आमच्याकडे तर काही गरिबीचं सगळ्यात तिथं दारू पिणारे, सगळे चट्ट लावणारे, ते सगळे सगळे असायचे ना तिकडं.
4: पण मला तेच विचारायचं आहे, लहानपणी तुमच्या जमातीला जी काही ट्रीटमेंट मिळत असेल, तर त्यानंतर तुम्ही जेव्हा चित्रकार म्हणून प्रसिद्धी पावला, जेव्हा तुमची प्रदर्शनं लागायला लागली, तुम्ही कलाकारांमध्ये वावरलात, तेव्हा या जातीपातीचा काही संबंधच नव्हता ना, तुम्ही मांग आहात किंवा कोण आहात काय, तुम्ही एक कलाकार म्हणून प्रतिष्ठित पावता ना, नाही का?
3: हे मात्र निश्चितच की जेव्हा मी चित्र काढायला लागलो किंवा अंकांमधून यायला लागले ते अनेक अंक चांगल्या चित्रकारांना मोठे जे चित्रकार असतात त्यांच्याकडे जायचे तर त्यांना साजिक वाटायचे की अरे हा मुलगा खूप छान चित्र करतो म्हणजे कलावंताला जात नसते असं मी बघितलं खरं तर आणि ते असलं पाहिजे खरं तर खरोखर काम करणारा कलावंत असेल ना
4: कलावंत त्याच्या कलेमुळे लोकप्रिय होतो आता जेव्हा तुम्ही अशा प्रकारची चित्र काढली लोकांना ती आवडली
3: हळूहळू त्याच्या मनातूनच ती जात पुसली जाते
4: जर
3: चांगला कलाकार असेल तर चांगला प्रेझेंटेशन करणार असेल चांगला शोध घेणार असेल कलावंत तर आपोआप तो नील होतो मनाने आतमधून आणि समोरचे पण विचार करतात की नाही यार इतकं छान काम करतो हा मग ते काम आधी येतं मग तुमची जात बाजूला राहून ती पुसली जाते मग हळूहळू मी तुम्हाला सांगतो की आता गावामध्ये मी एक दोन ठिकाणी पण बोललो की गावामध्ये आईचा पदर धरून मी भाकरी मागायला जायचो आई बरोबर बरोबर ना तर म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे कला असेल तर लोक कसे बरोबर तुम्हाला जवळ करतात तर मी भाकरी मागायला जायचो खाली शेवटच्या पायरीवर आम्ही बसायचो आवाज देऊन आई पण दुसऱ्या याच्यावरती जायची तरी खाली बसून आवाज द्यायची मी तिच्या बरोबर असायचो बऱ्याच चांगला कर्त झाला तोपर्यंत म्हणजे 5-6 पर्यंत असायचो तर नंतर मी गावात चित्र काढायला लागलो छानपैकी चांगलं चित्र काढायला लागलो गावात चित्र काढायचो लग्नाघरी चित्र काढायचो की शाईमध्ये गोण वगैरे घालून ते भिंतींवरती शंकरजी काढून दे शुभ लाभ लिहून दे असं काहीतरी तर मला ज्या घराच्या पायरीवर आम्ही बसून आई बरोबर मी भाकरी मागायचो त्याच मोठमोठ्या घरांच्या आतमध्ये मी चित्र काढली मग मला वाटायचं अरे म्हणजे चित्र म्हणजे माझी मला कलेमुळे घरात घेता येतं लोकांना म्हणजे इथं कुठेतरी ही गोष्ट पुसली जाते का कलेमुळं की अरे नाही कला याची कला महत्वाची आहे ती आपल्याकडे पाहिजे हा कोण आहे आणि कुठून आणलाय त्याच्यापेक्षा आता कला महत्वाची तर मी खूप वेळा विचार करतो त्या गोष्टींचा की अरे म्हणजे कला मला पायरीपासून तर आतल्या घरापर्यंत पोहोचवते
4: खूप छान सांगितलं तुम्ही हे आणि आता ते पुस्तक जे लिहिलं आहे तुम्ही काळ्या निळ्या रेषा याचं हे नाव काळ्या निळ्या रेषा का बरं ठेवलेलं आहे
3: काळ्या निळ्या रेषा असतं की आपण विचार करतो बऱ्याच वेळा की आता ते संपूर्ण समग्र पुस्तक तुम्ही वाचलं आता तुम्ही वाचलं आणि तुम्ही बघितलं म्हणा असेल त्याच्यामध्ये सगळे वंचित जमातीचे प्रश्न आहेत सगळे जगणाऱ्यांचे प्रश्न आहेत आणि मला असं वाटतं की त्या ह्या सगळ्या व्यवस्थेने दारिद्र्याने गरिबीने त्यांच्यावर वळ उमटवलेत का आणि वळाचे ते काळ्या निळ्या जे उमटतात ते वळ जे उमटतात तर मला वाटतं की काळ्या आणि निळे रंगाचे असतात ते काळ्या निळ्या रंगाचे त्या रेषा आहेत का त्या असं वाटतं मला आणि रेषा
4: वळ म्हणतो आपण
3: काळी निळे वळ आणि मग काही काही लोक मला आता बऱ्याच वेळा म्हणतात लोक की मला त्याच्यापेक्षा हा अर्थ जास्त आवडला की निळा म्हणजे बुद्धांचा आणि काळा म्हणजे विठ्ठलांचा दोघेही सगळ्यांना सांभाळून घेणारी माणसं आहेत
4: तसं काही नाही तसं नाही
3: असं मला दोन एक जण बोलले की आता त्यांचा परीने एक अर्थ लावतात पण खर तर त्याचा अर्थच असा होता की ती
4: वंचितांचं जगणं त्याच्यात आलेलं आहे आजूबाजूला ती तुम्ही माणसं बघितली त्यांचे भोग बघितले दुःख बघितलं
3: आणि व्यवस्थित ते वड आहेत का
4: आणि तुम्ही ते चित्रकाराची शैली आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपण कसं चित्र चार रेषा मारून त्याचं चित्र उभं करणं हे जे असतं तसे त्या अॅक्युरेट रेषा मारल्या की ते कमीत कमी रेषांमध्ये चित्र उभं राहतं ना तसं तुम्ही ते कमीत कमी शब्दांमध्ये एक शब्दचित्र तुम्ही करून टाकलेलं आहे म्हणजे ती डोळ्यासमोर आमच्या ही केस विस्कटलेली कशी तरी जी काय असते ना ती उभी राहते आमच्या डोळ्यासमोर ती अशी आहे आणि काय हो काहीच अपेक्षा करू शकत नाही जगण्यापासून ते लोक काही म्हणजे काहीच मिळालेलं नाही त्यांना येतात जीवन जगतात काहीतरी खातात पितात कष्ट झेलतात त्यांचं काय बायका असतील तर त्यांना काय धड संसार सुख पण नाही त्यांच्यात अत्याचार असं हो ना आणि मग झालं जातात कधीतरी काहीतरी होतं त्यांना आणि जातात इतकं म्हणजे असं येतात जातात असे दाखवले
3: मी बऱ्याच वेळा तोच विचार करतो की यार किती सहज निघून जातात ही माणसं जन्माला येतात काही जास्त काही कोणाशी त्यांचा वाद नाही, फारशी तक्रार पण नाही अशी की चला बाबा काहीतरी तक्रार करायची की मला हे मिळत नाही, मला ते मिळत नाही, मला
4: त्यांना काही अपेक्षाच नाही ना जीवनाकडनं, काही त्यांना माहिती असंच आपलं जगणं असणार आहे हे स्वीकारलंच आहे. आज
3: मला वाटतं की त्या माणसांमध्ये मी खूप देवपण जे असत ना ते देवपण मी त्या माणसांमध्ये बघतो बऱ्याच वेळा. खरं त्यांच्यामध्ये देवपण आहे खरं तर, की मी जरी गेलो तर माझे नातेवाईक अत्यंत गरीब आहेत खरं तर, आजही ते कामं करतात सगळी गावगाड्यातली कामं करतात. तर आजही गेल्यानंतर इतक्या प्रेमाने डोकं करून हात फिरवतील, ते मामी असतील तुलत मामी गेलो की वयस्कर खूप आईच वयाची तर म्हातारी खूपच म्हातारी उभं करून हात फिरवणार, गाल पकडणार छानपैकी, मी जसं लहान होतो तसंच ते आजही समजतात. किती भारी आहे ना हे सगळं जगणं, म्हणजे कुठं भेटत नाही आणि इतकं इतक्या आतूनच ते देवपण असतं त्यांच्यामध्ये. इतकी तुकडे आपण नाहीत, आपण नाहीत, आपण शिकून मला वाटतं की आपण कुठेतरी बंद झालो, चौकट मारलेलं आपण.
4: छान छान, म्हणजे प्रेम मिळालं की आयुष्य कसं समृद्ध होऊन जातं, किती पैसा असो नसो प्रेम मिळालेलं आहे. आणि त्या मुलं तुमची मुलं काय करतात मग, त्यांना चित्रकार किंवा कुठली कला आली का त्यांच्यात?
3: सगळ्यात लहान मुलगा आयटी कंपनीमध्ये पुण्यातच, मधला जो मुलगा आहे तो एमआयटी मध्ये सिव्हिल झालेला आहे.
4: बरं.
3: हा तो जरा स्पर्धा परीक्षेमध्ये चाललेलं आहे त्याचं थोडंफार काम चाललेलं आहे आणि तो चित्र छान काढतो.
4: बरं.
3: एक हा चांगलं काम आहे त्याचं, म्हणजे त्याच्या त्याच्या परीने चांगलं काम करतो तो, चित्र छान काढतो. आणि जो मोठा मुलगा आहे तो युकेला आहे, त्याने एमएस केला युके मध्ये.
4: अरे बापरे, काय जबरदस्त ना, तुम्हाला वडील शिकवायला तयार नव्हते आणि तुम्ही मुलांना इतकं शिकवलंय की युएसला पण गेलाय, एमएस केलंय. वा वा वा,
3: आहे मुलगा आणि त्याची फोटोग्राफी पण छान आहे त्या मुलाची.
4: बरं, म्हणजे दोन्ही झालेलं शिक्षण पण आणि कला पण.
3: आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाचा आणि मुख्य वाटा म्हणजे माझ्या बायकोचं ऐकलं,
4: ते असणारच.
3: तिने सगळं सांभाळलं, म्हणजे कलावंतांना लेखकला स्त्रिया सांभाळतात तेव्हाच तो कलावंत मोठा होतो,
4: नाहीतर
3: काही खरं नसतं कलावंताचं. म्हणा तो अर्थ म्हणजे आर्थिक त्याला गोष्ट काही कळत पण नाही कलावंतना, त्याला सांभाळणारा कुटुंबातलं कुणीतरी असेल तर मग तो प्रवास करतो बरोबर. सगळ्या गोष्टी सांभाळल्यात त्या माऊलीने पण, आणि मग हा सगळा प्रवास
4: झाला. खूप खूप धन्यवाद राजीव सर, तुम्ही पुनश्च आमच्या भेटीला आलात आणि आपले अनुभव शेअर केलेत. आणि परत एकदा तुम्हाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल रेडिओ विश्वास कडून खूप खूप अभिनंदन.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मनहर उदास आणि आशा भोसले यांच्या आवाजात नक्षलालपुरी यांचं गीत. या गीताला संगीत आहे सपन जगमोहन यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत कागज के नाव या चित्रपटामधलं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात छलिया या चित्रपटामधलं हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी

0: विश्वास
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
9: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
8: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
9: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
8: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
9: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
8: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
9: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
8: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016।
10: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत विद्याधर गोखले यांचं नाट्यपद मंदारमाला या नाटकातलं। संगीत आणि गायक स्वर आहे राम मराठे यांचा।

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत विद्याधर गोखले यांचं नाट्यपद कुंदा वेलिंग यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे छोटा गंधर्व यांचं आणि हे पद ऐकूयात सुवर्ण तुला या नाटकातलं.

स्वरसंध्या, ओळख रागांची, मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वरसंध्या या

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कुमार गंधर्व यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद. ऐकूयात मानापमान या नाटकातलं.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 4726 2626 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात धाडीला राम तिने कावले या नाटकातलं नाट्यपद अरविंद पिळगावकर यांच्या आवाजात. राजा बडे यांची गीतरचना तर संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: नाट्यगीतांचा आनंद आपण घेतलात आणि कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत डॉक्टर प्रभा अत्रे यांनी गायलेला राग मारू बिहाग बोल आहेत जागू मैं सारी रैना

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: हो नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज आणि मी आहे आरजे श्रद्धा अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा रसिक हो विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत मंडळी गेल्या काही वर्षापासून आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांशी गप्पा मारत होतो त्यामध्ये आता थोडी भर पडलेली आहे ती अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि आपण आता नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा विनोबाचा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आणि त्या शाळांमधल्या शिक्षकांना सुद्धा पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड दिला जातो आणि अशाच मनपाच्या शिक्षकांना आपण भेटणार आहोत आतापर्यंत आपण जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना भेटत आलो पण इथून पुढे जिल्हा परिषदेचे शिक्षक त्यासोबतच नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेले शिक्षक सुद्धा आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटायला येणार आहेत आणि त्यांचा सुद्धा एक वेगळा अनुभव आपल्याला या माध्यमातून जाणून घेता येणार आहे तर ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला सावित्रीबाई फुले मनपा शाळा क्रमांक 78 अंबड नाशिक या ठिकाणी कार्यरत असलेल्या श्रीमती रंजना सखाराम मांडे मॅडम भेटायला आलेल्या आहेत आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेणार आहोत मॅडम अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं
3: धन्यवाद मॅडम
2: किती वर्षापासून आपण शिक्षिका म्हणून कार्यरत आहात
3: साधारण 31 वर्ष मला झाली आहेत 1995 पासून मी या सेवेत आहे
2: बर काय ठरवलं होतं शिक्षिकाच व्हायचं असं ठरवलं होतं
3: हो तसं आमच्या वेळेला 10वी नंतर डीएड होतं आणि मग 10वी नंतर शिक्षिका बनायचं असंच ठरवलेलं होतं
4: मी शिक्षिका होणं हे माझ्या आईचं स्वप्न असलं तरी माझ्या मामांनी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न केले कारण माझं पूर्ण शिक्षण मामांकडेच झालं तसेच आम्हाला पोस्ट शेअरिंग करण्यासाठी आमच्या मुख्याध्यापिका माननीय मोरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभते
2: मग लग्न आधी तुम्ही जॉबला लागलात का लग्नानंतर
3: ती एक अशी गोष्ट आहे मॅडम की माझं लग्न आणि सर्व्हिस दोन्ही एकाच दिवशी होतं
2: अरे वा
3: म्हणजे 5 जूनला आम्हाला शाळा ओपन होणार होत्या तर त्याच्यासाठी ऑर्डर घ्यायला बोलवलं आणि माझं लग्नाची तारीखही 5 जूनच होती 5 जून 1995 मग तत्कालीन जे आमचे प्रशासन अधिकारी होते एस ए पाटील साहेब त्यांच्याशी भेटलो ते बोलले की ठीक आहे तुम्ही लग्नाची पत्रिका जोडवा अर्ज द्या आणि मग नंतर रुजू व्हा म्हणजे हळद उतरून लगेच मी ऑर्डर घेतली 6 तारखेला आणि 7 तारखेला मी जॉईन झाली 7 जून 1995
2: वा
3: म्हणजे लग्न आणि नोकरी एकाच वेळेला
2: किती छान ना म्हणजे असा योगायोग
3: योगायोग माझ्यासाठी दोन्ही महत्वाच्या
2: अगदीच अनोखा असा आहे की वा बर आणि पहिलं पोस्टिंग मग कुठे झालं आणि नंतर मग पुढचा प्रवास कसा झाला
3: पहिले माझी जॉईनिंग होती ती मनपा शाळा क्रमांक 22 रंगारवाडा येथे होती त्याच्यानंतर 1995 ते 1997 मी रंगारवाड्यातच होती त्याच्यानंतर प्रशांत नगर मला 1997 डिसेंबर मध्ये मी प्रशांत नगरच्या शाळेत आली आणि तिथून मग माझी अंबडला बदली झाली 2011
2: बर
3: तेव्हा आमच्या शाळेचा क्रमांक 73 होता आता 78 आहे
2: बर आणि मग तेव्हापासून एकाच शाळेत आहे
3: हो तेव्हापासून मी तिथेच आहे
2: बर कितवी पर्यंतची मुलं आहेत आणि तुम्ही कुठले कुठले विषय शिकवता
3: अच्छा मग आमच्या शाळेमध्ये तसं 1 ते 8 वर्ग आहेत आणि पदवीधर शिक्षक आहेत वर्षा वर्गांसाठी माझ्याकडे 1 ते 5 वर्ग येतात आता सध्या मी आता 2 वर्गाला शिकवते
2: बर आणि आतापर्यंत बरेच प्रोजेक्ट पण झाले असतील आणि त्यामध्ये आता हा विनोबाचा प्रोजेक्ट आला तर जेव्हा सुरुवातीला तुम्हाला समजलं अगदी काही महिन्यापूर्वी शैक्षणिक वर्ष सुरू झालं आणि लगेचच विनोबाची ओळख झाली मग सुरुवातीला ऐकल्यावरती काय वाटलं होतं की परत एक ऍप परत ते सगळं
3: काही
2: वाटलं का
3: तसं काही नाही कारण कुठली गोष्ट आली की सकारात्मकतेने स्वीकारायचं असा माझा तरी स्वभाव आहे त्याच्यामुळे नवीन काहीतरी शिकायला मिळेल बुवा नवीन म्हणजे ज्या मॅडम आल्या आमच्याकडे तविदा मॅडम त्यांनी या ऍप बद्दल आम्हाला सविस्तर छान अशी माहिती दिली आमच्या मार्गदर्शिका आमच्या माननीय

0: प्रशासन अधिकारी मॅडम यांनी त्या मॅडमला आमच्याशी कोऑर्डिनेट केलं, म्हणजे पाठवलं, आणि सविस्तर माहिती त्या मॅडमने आम्हाला दिली. आणि त्याच्यातून मग कळलं की आपल्या मुलांना म्हणजे एरवी आम्ही करतच होतो, पण मग आपला वर्गाचा ग्रुप असेल, शाळेचा ग्रुप असेल, काहींचं युट्यूब आहे, युट्यूबवर असं प्रसिद्धी म्हणून नाही पण एक व्यासपीठ आमच्या मुलांना कुठेतरी मिळावं. तर हे ऍप आल्यानंतर कळलं आम्हाला की पूर्ण जिल्हाभर आहे आणि महाराष्ट्रात तर सगळ्याच शाळांमध्ये आहे. तर आपल्या पोस्ट ह्या म्हणजे आपल्या मुलांच्या ज्या कलागुण आहेत म्हणजे याच्यामध्ये बरीच सदर आहेत, त्याच्यामध्ये आपण पोस्ट करू शकतो आणि आपली मुलं कुठेतरी त्या व्यासपीठ मिळेल मुलांना आणि सगळे बघतील आपल्या मुलांच्या कलागुणांना. त्याच्यासाठी आम्हाला खूप आनंद झाला ऍप आलं म्हणजे काही आम्ही हे नाही झालं की अजून एक तशी कामं खूप आहेत, सगळं होत हँडल म्हणजे तसं काही नाही.
1: आणि हे सगळं समजून घेतल्यानंतर मग मुलांचे व्हिडिओ काढायला सुरुवात झाली असेल, त्यांच्यासाठी पण हा सगळा प्रवास नवीन आहे, मग त्यांना समजून सांगणं, त्यांच्या पालकांना समजून सांगणं अशी कधी वेळ आली?
0: नाही, मुलं तर ऑलरेडी तयारच असतात, खूप उत्साही मुली आहेत आमच्या शाळेतल्या, म्हणजे त्यांना असं नॅचरली आम्ही अनुभव देतो, जे शैक्षणिक अनुभव देतो त्याचेही व्हिडिओ वगैरे आम्ही ठेवतो. दप्तरमुक्त शनिवारी आम्ही जे उपक्रम घेतो त्याचे व्हिडिओ, म्हणजे मुलांना विनोबा ऍप असं समजावलं आम्ही, पण मग ते जे व्हिडिओ काढताना तसं काही नाही, मुलांचा उत्स्फूर्त असा सहभाग असतो आणि मुली त्यांना तर आवडतं सगळं उपक्रम म्हटलं की, आणि मग त्या दृष्टीने आम्ही हे सुरू केलं.
1: बरं, तुम्ही आतापर्यंत किती व्हिडिओ बनवले आणि किती पोस्ट शेअर केल्या?
0: हा, विनोबा ऍप साठी म्हणजे तसे व्हिडिओ भरपूर बनवलेले, पण विनोबा ऍप साठी म्हणाल तर आतापर्यंत माझ्या 5-6 पोस्ट झालेल्या आहेत आणि त्या शेअर करून आता ह्या मंथ ऑफ द पोस्ट मध्ये माझी निवड झाली, याचा खूप आनंद सगळ्या शाळेलाच आम्हाला झालेला आहे.
1: आता कुठला व्हिडिओ तुम्ही शेअर केला होता, म्हणजे काय विषय होता ज्याच्यावर तुम्हाला पुरस्कार मिळाला?
0: आता मी 3 व्हिडिओ टाकले. सुरुवातीला एक फोटो पोस्ट केला होता स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थिनीचा, जी मुलगी काव्या कांबळे आपल्या मंथन परीक्षेमध्ये आता पहिलीमध्ये ती राज्यस्तरावर आली, त्याचा फोटो मी अपलोड केला. पहिली पोस्ट माझी तीच होती जुलैमध्ये. त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये मी कविता सादरीकरण मुलांना बाहेर, पाऊस कविता आहे आम्हाला येतं दुसरीला, ती मुलींना बाहेर नेऊन पावसाच्या वातावरणात कागदी होड्या वगैरे बनवून अतिशय सुंदर मुलींनी कृती अभिनय केला आणि त्यांनी सांगितलेल्या निर्धारित वेळेमध्ये ती पोस्ट म्हणजे तो व्हिडिओ पूर्ण करून ती पोस्ट मी केली. आणि अजून आपलं दीपा अमावस्या आमच्या शाळेमध्ये जी साजरी झाली त्याच्यात आम्ही जी आरास केली होती, दिव्यांची आरास वगैरे, मग वर्गवार मुलींना नेऊन तेथे दिव्याचा श्लोक आपलं शुभंकर होती, अशा पद्धतीने त्या पोस्ट मी टाकल्या होत्या. कदाचित त्यातूनच मूल्यमापन झालं असेल आणि पोस्ट ऑफ द मंथ असा पुरस्कार म्हणजे त्यांनी दिला.
1: जेव्हा तुम्हाला कळलं की आताच ऍप सुरू झालंय आणि लगेचच आपल्याला पुरस्कार जाहीर झाला, काय वाटलं तेव्हा?
0: पहिलं म्हणजे एक प्लेझंट सरप्राईजच होतं ते माझ्यासाठी तरी. मॅडमचा फोन आला मला शाळेत, पण मोबाईल पर्स मध्येच माझं काही उचलला गेला नाही. मग आमच्या शाळेतले सर पण आहेत, त्यांच्या फोनवर मॅडमने कॉल केला. सर आले सांगायला, म्हणाले तुमचा एक फोटो पाहिजे आहे त्यांना. तर मी काही बघितलं नाही, मी फोटो त्यांना सेंड केला, पासपोर्ट फोटो. आणि घरी आल्यानंतर मला पुन्हा त्या मॅडमचा कॉल आला की पोस्ट ऑफ द मंथ म्हणून तुमची निवड झाली आहे. तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला आणि आज तुमच्या बरोबर बोलण्याची इथे उपस्थित राहण्याची संधी मिळाली, तोही आनंद अजून वेगळा आहे.
1: आता अर्थातच लहान असो मोठं असो, आपल्याला कुठल्याही वयात कुठलीही कामगिरी केल्यानंतर जर का कौतुकाची थाप मिळाली तर अजूनच उत्साह वाढतो, मग त्याला वयाचं काही बंधन नाही. मग आता हे मोटिवेशन घेऊन पुढे काय करायची इच्छा आहे?
0: पुढे आपलं आलेलं काम प्रामाणिकपणे करत राहणं, ते जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल याचा प्रयत्न करत राहणार.
1: वा, मस्त. छोटी छोटी मुलं आहेत दुसरी,
0: हो दुसरी,
1: त्यामुळे त्यांना सांभाळणं कधी अवघड जात?
0: अवघड तर आहे, कारण हल्लीची मुलं इतकी म्हणजे हे झाली आहेत ना, खूप इतकी चंट आहेत की ज्ञानाचं आपण म्हणतोय की विस्फोट झालाय, सगळ्या बाजूने ते ज्ञान ग्रहण करतायत, फक्त त्यांना संस्काराची जोड देणं आणि पुढे त्यांच्या क्षमता वगैरे जाणून की हा मुलगा नेमका कशात आहे, ही मुलगी नेमकी काय करू शकते, तिथे पुढे तिला गाईड करणं एवढं आहे, अवघड आहे पण जमतंय तसं.
1: जेव्हा पास आउट झालेले विद्यार्थी येऊन भेटतात आणि सांगतात की आम्ही ह्या पदावर आहोत त्या पदावर आहोत, तेव्हा कसं वाटतं?
0: खूप छान वाटतं मॅडम. आमचे माजी विद्यार्थी अजूनही येतात वाढदिवसाच्या दिवशी, शिक्षक दिनाच्या दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते आम्हाला आवर्जून भेटतात. नाही भेटणं झालं तर एक मेसेज फोन सुद्धा त्यांचा येतो. आणि खरंच म्हणजे आपली मुलं यशस्वी झाल्यानंतर जो आनंद असतो तोच आनंद या मुलांकडे बघून पण होतो.
1: एवढ्या वर्षात काही अविस्मरणीय घटना, एखादा लक्षात राहिलेला प्रसंग असं काही सांगा असं वाटतो विद्यार्थ्यांच्या बाबतीत?
0: विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हटलं तर माझा एक विद्यार्थी आहे, छोटाच आहे म्हणजे आता मोठा झालाय. लहान असताना जेव्हा शिकवायची मी तेव्हा म्हणजे खूप छोटा, इतका नाजूक होता तो, त्याला घेऊन मी प्रत्येक ठिकाणी जायची. आज तो चांगल्या पोस्टवर आहे मुंबईला, त्याच्या म्हणजे चांगल्या पोस्टवर तो कार्यरत आहे. आणि इथे नाशिकला आला की तो आधी मला भेटायला येतो.
1: एकूणच गप्पा मारून छान वाटलं. म्हणजे वयाची एवढी वर्ष आपण सर्व्हिस करत असताना वयाच्या ह्या टप्प्यावरती एखादी टेक्नॉलॉजी तुमच्या समोर येते आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून पुढचं काम करणं क्रमप्राप्त असतं आणि तेही शिक्षक तितक्याच लीलया पार पाडतात आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊन विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल ह्यासाठी धडपडत असतात. हे सगळं बघून, हा सगळा प्रवास ऐकून खूप छान वाटलं आणि आपल्याला होत असलेला आनंद तुमच्या चेहऱ्यावरही दिसतो आहे. तर एकूणच आत्तापर्यंतचा प्रवास खूप छान आहे, इन्स्पायरिंग आहे. यापुढेही असंच कार्य होत राहो अशा सदिच्छा देते. आणि आज आपण इथे आलात, आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या आणि इतका वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम, थँक्यू. छान वाटलं तुमच्याशी बोलून.
1: तर मंडळी विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आपण नाशिक महानगरपालिकेच्या श्रीमती रंजना सखाराम मांडे ह्या शिक्षिकांशी गप्पा मारल्या, ज्या सावित्रीबाई फुले मनपा शाळा क्रमांक 78 अंबड नाशिक ह्या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि विनोबाचा त्यांचा अनुभव कसा होता या विषयावरती आज आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
3: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
2: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
3: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
2: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
4: इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.
5: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.
6: चोरणी या चित्रपटामधलं शैलेंद्र यांचं गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार शंकर जयकिशन.
7: हाय.

बनके

लता मंगेशकर आणि कुमार सानू यांनी गायलेलं दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार जतीन ललित.

0: शाळा सोडावी लागली तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026.
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800.
2: राहुल देव बर्मन यांचं संगीत असलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात. हे गीत गायलं आहे किशोर कुमार आणि सपना चक्रवर्ती यांनी.

0: खेल दिखाओ।
1: राम
0: खैरियत चाहो तो बस यहीं से तुम वापस हो जाओ। ये सुन के लक्ष्मण बोले, पहले तू तू तू हमसे बात करो। सु सु सु
2: अरे अरे अरे अरे गधाऊ, सु सु मत कर बह जाएगा। बोल सूर्पनखा, सूर्पनखा की नाक भूल गए हो तो फिर से याद करो। रावण सुन के आग हो गवा, कर ही बैठा पहला बार। फिर तो सर सर चलाती और बोली छपक छपक तलवार।
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत आपण ऐकूयात शब्बीर कुमार यांनी गायलेलं। अंजान यांच्या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि हे गीत ऐकूयात दीवाना तेरे नाम का या चित्रपटात।
4: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
5: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: This hour is brought to you by
7: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
6: This hour is brought to you by
8: Vishwas Cooperative Bank.
9: Sanchayat Samruddhi.
10: Namaskar Rashikar, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
11: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर।
12: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना।
13: बजेटचं काय?
12: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
13: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
14: अटी व शर्ती लागू।
15: स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना। रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर। सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888। स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार।
11: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर।
16: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
17: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते।
16: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
17: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
16: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
17: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
16: विश्वास नाशिक करंजा,
17: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक।

की फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: मंत्र मंत्र मस्त कलंदर हो गए अंदर। उसे न पूछे कोई हमारी निंदिया खोई, चुराया उसने चैना।
1: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
2: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
9: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते।
8: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
9: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
8: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
9: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
8: विश्वास नाशिककरांचा।
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक।
8: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
9: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
8: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
9: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट।
8: अटी लागू, विश्वास नाशिककरांचा।
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे।
10: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट।
11: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री AP पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम।
12: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी। यासाठी
11: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक। परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे। उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा। नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी। नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल। प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल। या उमेदवारांना श्री AP पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील।
12: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
11: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा। अधिक माहितीसाठी संपर्क 8300।
10: ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार। विश्वास म्हणजे विश्वास बँक।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी
0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

श्रोते हो, आपल्याला ब्रह्मरूप सत्य दिसू शकत नाही, समजू शकत नाही. त्याला मुख्य कारण असते ती आपली देहबुद्धी आणि आपल्यातील अहंकार. हे समजावून सांगत असताना समर्थ स्वरूपाला आकाशाची उपमा देतात आणि आपल्यातील अहंकाराला राहूची उपमा देतात. या दोन्ही उपमा अत्यंत यथार्थ आहेत. राहूला खरं तर अस्तित्वच नसते. राहू ही एक कल्पनाच आहे आणि अहंकार हा देखील काल्पनिकच आहे. सत्याच्या शोधासाठी अहंकार हा मोठा मारक घटक आहे. सूर्यासमोर ढग आल्यावर जसे काही काळापुरता सूर्य झाकोळला जातो, काळे कभिन्न ढग दिवसा ढवळ्या देखील दाही दिशा अंधारून टाकतात. अहंकारामुळे असाच जीवनात अज्ञानाचा अंधकार पसरतो आणि त्यामुळे ब्रह्मस्वरूप दिसू शकत नाही. इतकेच काय तर मायारूपी जगच सत्य वाटू लागते आणि परमेश्वरी अस्तित्वाचा विसर पडू लागतो. अहंकाराचे आणि मायेचे विवेचन समर्थांनी दासबोधात सविस्तरपणे केले आहे. समर्थ दासबोधात म्हणतात, दृश्यभास अविज्ञात्मक तुझा ही देहो तदात्मक म्हणून हा विवेक तेथे संचारला श्रीराम. दृष्टीने दृश्य देखिले मन भासावरी बैसले

देह जन्म घेतो आणि त्यामुळे स्थूल सूक्ष्म कायाच ही अविद्या मायेची बनली आहे हे मना तू हे समजून घे, असे समर्थ कळकळीने सांगतात. आता ही कायाच मी आहे असा भ्रम झाला आहे आणि याला आपण म्हणतो देहबुद्धी झाली आहे. आणि याच गोष्टीला मी पण म्हणजे अहंकारही म्हटला आहे. परब्रह्म साक्षात्कार होत असताना हा अहंकार जणू आडवा येऊन समोरच उभा राहतो, त्यामुळे ज्ञान साक्षात्कार होऊच शकत नाही. या अहंकाराला उडवून द्यावे, घालवून द्यावे आणि मग स्वरूपस्थिती मिळवावी. पण श्रोते हो, अशा अहंकारापासून सुटका कशी करावी? या अहंकाराच्या राहूपासून मुक्ती मिळवण्यासाठीचा मार्ग काय आहे? तर याचा उपायही समर्थ शेवटच्या म्हणजे चौथ्या चरणात आपल्याला सांगतात. समर्थ म्हणतात, विवेके विचार विवंचूनी पाहे. या चरणात समर्थ तीन उपाय सांगतात. समर्थ म्हणतात, विवेक धरा. विवेक म्हणजे परब्रह्म चिंतन आणि विषय चिंतन यापैकी परब्रह्म चिंतनाची निवड करावी. विवेकाने परब्रह्म चिंतनाची निवड केल्यानंतर त्या परब्रह्माचा विचार करावा, चिंतन मनन करावे, त्याचे चिंतन मनन आणि अनुसंधान ठेवावे. पण श्रोते हो, नुसता विचार करून उपयोगाचा नाही, तर त्याची तळमळ लागली पाहिजे. परमात्म तत्व साध्या अनुसंधानाने उपासनेने मिळणार नाहीये, त्याची विवंचना लागली पाहिजे, त्याची तळमळ लागली पाहिजे. आत्मसाक्षात्कार होण्यासाठीची आतुरता आली पाहिजे. ही आतुरता, ही तळमळ अहंकार असेल तर येणार नाही. त्यासाठी अहंकाराचा त्याग करावा लागेल. एकदा अहंकार सोडला म्हणजे ज्ञान प्रकाशाचा उदय होऊन जीवन प्रकाशमयी आनंदमयी होणार.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आजच जवळ

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम
1: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, गणेशोत्सव अतिशय धूमधडाक्यात आणि उत्साहात सुरू आहे. बरेच जणांचे गणपती दर्शनाचे कार्यक्रम सुद्धा आता सुरू असतील. आणि त्याचबरोबर रेडिओ विश्वास सुद्धा आपल्या रसिकांसाठी दररोज नाशिक मधल्या वेगवेगळ्या गणपती मंदिरांची माहिती सुद्धा घेऊन आलेला आहे. आज गणेशोत्सवाचा 7वा दिवस आज आपण जाणून घेणार आहोत अगदी नाशिक मधल्या मध्यवर्ती असलेल्या अशोकस्तंभ परिसरातल्या ढोल्या गणपती मंदिराविषयी. मंडळी, ढोल्या गणपतीचं मंदिर हे आपल्या नाशिककरांना अतिशय परिचित असं आहे. पूर्वीच्या काळी मंदिरं गावाबाहेर स्थापन होत असत, त्यामुळे ढोल्या गणपतीचं मंदिर सुद्धा हे त्यावेळी नाशिक शहराच्या बाहेरच समजलं जायचं. अर्थात पूर्वी अशोकस्तंभ ही नाशिक शहराची हद्द मानली जायची. पण आता मात्र दिवसेंदिवस बदललेल्या गोष्टींमुळे, जागतिकीकरणामुळे, त्याचबरोबर आधुनिकीकरणामुळे हेच मंदिर नाशिक शहराच्या अत्यंत मध्यभागी वर्दळीच्या ठिकाणी आलेलं आहे. श्रोते हो, ढोल्या गणपतीच्या मूर्तीबद्दल बोलत असताना मूर्तीचा आकार हा अत्यंत विशालकाय असल्यानं या गणपतीला ढोल्या गणपती म्हणून ओळखलं जातं. मुळात आपलं नाशिक हा जिल्हाच धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मानला जातो. शहरातल्या अनेक भागात अनेक वेगवेगळी मंदिरं बघायला मिळतात. त्यातही वेगवेगळ्या गणेश मंदिरांचा इतिहास सुद्धा आपल्याला वाचायला बघायला मिळतो. नाशिकच्या अत्यंत गजबजलेला परिसर म्हणजे अशोकस्तंभ आणि तिथे अगदी वर्दळीच्या ठिकाणी असलेलं हे ढोल्या गणपतीचं सुंदर असं मंदिर. वर्दळ असली तरी सुद्धा मंदिरात गेल्यानंतर अत्यंत शांत आणि प्रसन्न वातावरण आपल्याला जाणवतं. मूर्तीचं दर्शन घेत असताना गाभाऱ्यात गेल्यानंतर सुद्धा मूर्तीचं ते विशालकाय रूप बघून कुठेतरी मनाला एक स्वस्थता, दिलासा आणि शांतता सुद्धा जाणवत असते. असं सांगतात या मंदिराची स्थापना साधारण 300 वर्षांपूर्वीची आहे. शहराचं ग्रामदैवत म्हणून नाशिककरांचं श्रद्धास्थान असणारा श्री ढोल्या गणपती याच्या दर्शनासाठी राज्यभरातनं भाविक या ठिकाणी येत असतात. तसंच या मंदिरात गणेशोत्सवही उत्साहात साजरा केला जातो. त्यावेळेस या मंदिराचं वातावरण अत्यंत सुंदर आणि प्रसन्न असतं. नाशिकच्या गंगापूर रोडवरच्या अशोकस्तंभा शेजारी गायकवाडवाड्यात ढोल्या गणपती विराजमान होता. हे पेशवेकालीन मंदिर असून मंदिराचा गाभाराही 18व्या शतकात बांधण्यात आलाय. मात्र कालांतरानं वाडा जीर्ण झाला, जुना झाला, त्यामुळे समोरच्या बाजूस ढोल्या गणपतीचा जीर्णोद्धार 15 वर्षांपूर्वी करण्यात आला. पूर्वी ही मूर्ती गोदावरीच्या काठावर असलेल्या टेकडीच्या उत्खननात सापडल्याचं सांगण्यात येतं. नवसाला पावणारा हा गणपती म्हणून सुद्धा भाविकांची या ढोल्या गणपतीवरती अत्यंत श्रद्धा आहे. लाडक्या गणरायाचं हे लोभस असं रूप बघूनच या गणपतीला ढोल्या गणपती असं नाव मिळालं. या गणपतीला लंबोदर किंवा विशालकाय गणेश म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ढोल्या गणपती मंदिरातली ही मूर्ती स्वयंभू असून मूर्तीचा आकार विशाल असल्यामुळेच मगाशी सांगितल्याप्रमाणे याला ढोल्या गणपती हे नाव दिलं गेलं. पेशवेकालीन असलेली ही मूर्ती साधारणपणे 7 फूट उंच आणि 4 फूट रुंद इतकी आहे. सिंदूर चर्चित असलेली ही महाकाय गणपतीची बैठी मूर्ती. मूळ मूर्ती काळ्या पाषाणाची असून या मूर्तीला शेंदूर लावला जात असल्यानं मूर्तीला शेंदरी रंग प्राप्त झालाय. मंदिराचा गाभारा सुद्धा 18व्या शतकात बांधण्यात आलाय. शहराचं वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तीपासून, संकटांपासून हा गणपती बाप्पा रक्षण करतो अशीच भाविकांची श्रद्धा आहे. आता शहराच्या वाढत्या विस्तारीकरणानं हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आलं असलं तरी सुद्धा मंदिराबद्दल असलेली आस्था, तिथली परंपरा आणि या गणपती बाप्पाचं लाडकं रूप डोळ्यात साठवण्यासाठी दर चतुर्थीला, तसंच वेगवेगळ्या गणपती उत्सवाच्या कार्यक्रमांच्या निमित्तानं कायम भाविक इथे दर्शन घेत असतात. मंदिराच्या घुमटाचा आकार हा मोदकासारखा आपल्याला बघायला मिळतो. तर मंडळी, असं हे अगदी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं आपल्या अशोकस्तंभाच्या इथलं नाशिकचं ढोल्या गणपतीचं मंदिर आज आपण याची माहिती घेतली. उद्याच्या भागात अशाच वेगळ्या गणरायाची माहिती आम्ही घेऊन येणार आहोत. तेव्हा ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम
1: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

श्रोत्या नमस्कार आणि मनापासून स्वागत आपल्या सगळ्यांचं आजच्या या रेडिओ शो मध्ये। गीत प्रतिमा, काही गाणी, काही आठवणी, होय काही गाण्यांची आठवणी तर काही आठवणीतली गाणी। म्हणूनच गीत प्रतिमा म्हणजे आठवणींनो उघडा डोळे। मित्रांनो, आज या आठवणी आणि ही गाणी घेऊन आलोय आम्ही एका प्रतिभाशाली संगीतकाराच्या, होय दत्ता डावजेकर यांच्या। दत्ता शंकर डावजेकर काय म्हणावं त्यांच्याविषयी। मराठी गाण्यांवर आणि अभिजात संगीत देणाऱ्या या संगीतकारावर प्रेम करणारा प्रत्येक रसिक एवढंच म्हणेल त्यांना, तू मजला जिंकी आले, तू मजला जिंकी आले।

दत्ताजींना संगीताचं बाळ कडू त्यांच्या घरीच मिळालं होतं. त्यांचे वडील स्वतः उत्तम तबला वादक होते. नाना, नाना म्हणजे दत्ता डावसेकर, हे त्यांच्याकडूनच तबला आणि पेटी शिकले. एका कबाडीवाल्याकडून त्यांनी एक जुनी पेटी विकत घेतली. पेटी जुनी असली तरी नानांनी त्यातून केलेली स्वराची जादू मात्र नवीन होती. त्यांची गाणी आजही प्रसन्न वाटावीत अशीच आहेत. म्हणूनच रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि नानांचे तमाम रसिक चाहते देत आहेत त्यांना मानवंदना. त्यांच्या कित्येक गाण्यांची पाखरे, होय त्यांच्या कित्येक गाण्यांची पाखरे आजही फिरत आहेत आपल्या भोवती. आपण कुठेही असलो तरी ती आपला पाठलाग करतायत. होय पाठलागही सदैव करतील असा कुठेही जगती.

मंडळी, पहिलं मग ते पहिलं काहीही असो ते फार महत्त्वाचं असतो. कलाकारालाही पहिली संधी अत्यंत महत्त्वाची असते. रसिकहो, भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे प्रत्यक्ष सरस्वती मातेचा स्वर. या स्वराने भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहिला. कित्येक कलावंतांना संधी दिली, पण या स्वरसम्राज्ञीला स्वतःला पहिली संधी कोणी दिली बरं? तर ती दत्ता डावजेकरांनी दिली. आपकी सेवा में हा 1947 हिंदी चित्रपट, आणि लता दीदींनी पहिल्यांदा हिंदी चित्रपटात पार्श्वगायन केलं ते याच निमित्तानं. संगीतकार होते दत्ता डावजेकर. ऐकूया आपण ते ऐतिहासिक गाणं, एक नए रंग में.

श्रोतेहो, म्युन्सिपाल्टी हा चित्रपट म्हणजे नानाची पहिली एंट्री संगीत दिग्दर्शक म्हणून. ते वर्ष होतं 1941, म्हणजे वयाच्या 24-25 वर्षीच त्यांची करिअर सुरू झाली. पुढं सरकारी पाहुणे, रंगल्या रात्री आशा, पाठलाग, पाहुरे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव गोंड्या भाऊ, पेडगावचे शहाणे, जुनते सोनं, संत वाहते कृष्णामाई, धरित्रीची लेकरं आणि असे कित्येक. जवळपास 60 चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. सगळी गाणी चालली, काही हिट झाली. प्रत्येकाला आपल्या सगळ्यांची एकच दाद, हा वडला मज मनापासून.

0: पुरचा दिसला मोठा घरचा
1: गुनी मारतंडाची लावणी आहे ती नाही जा माहिती कोलाट दिला ए पुरी अगं ती वय अशी म्हणायची
2: कराडचा की कोल्हापूरचा दिस

0: अलीकडे लोक मिशीन मधलीच गाणी आवडतात.
1: बर का वळण
0: ते बी नाही.
1: बर शेतकीतलं गाणं तरी येतंय का?
0: नाही महाराज.
1: नाव काय तुझ?
0: सावळी म्हणतात मला.
1: सावळे, आता ही लावणी मी म्हणून दाखवतो बघ तुला.
2: आवडला मज मनापा.

मंडळी, नानाची कारकीर्द तब्बल 52 वर्षांची, पण त्यांची ही वाटचाल सोपी मुळीच नव्हती. स्पर्धा, उपेक्षा, त्यांच्या कामाचे श्रेय दुसऱ्यालाच मिळणे, हे सगळे प्रकार झाले त्यांच्या बाबतीत. पण नाना शांत राहिले. ते म्हणत, संगीत डोक्यानं नव्हे तर मनानं द्यावं लागतं, असं ते सगळ्यांना आवर्जून सांगत. आणि दुसरं म्हणजे प्रसिद्धीच्या मागं ते कधीच लागले नाहीत. संगीतकाराच्या नावापेक्षा त्याचं काम महत्वाचं असतं हे ते कधीही विसरले नाहीत. काम मग ते कोणतंही असो, कहाणी आसवात भिजली असं गंभीर गाणं असो, नाहीतर एखादं गमतीचं बालगीत असो. शेपटीवाल्या प्राण्यांची एकदा भरली सभा, बरोबर चला भरूया ही सभा.

या शेतात जे कराल का

0: स्वागत आपले शेपूट झडून जाईल.
1: नाना हर हुनरी होते, त्यांनी सिनेमांना म्युझिक दिलंच पण नाटकांनाही संगीत दिलं. राम जोशी ह्या नाटकासाठी त्यांनी अभंग रचले, संगीतही दिलं. ते म्हणाले, मी राम जोशी नाहीये पण त्यांच्या वेदनेत मला माझं प्रतिबिंब दिसलं. एवढे तरल होते नाना, कधी कधी ते ब्लॉक होत आणि असं अचानक ब्लॉक झालं म्हणजे ते काय करीत, तर ते अण्णासाहेब किर्लोस्करांची गद्योक्ती वाचत, म्हणजे पहा ते शब्दातून सूर शोधत, जणू त्यांना समाधी लागत असे. होय, स्वर समाधी.

नानांच्या या स्वरसमाधीतून अनेक उत्तमोत्तम गाणी निर्माण झाली. रामा रघुनंदना, आईसारखे दैवत साऱ्या दुनियेमध्ये नाही, गंगा आली रे अंगणी, ही आणि अशी अनेक वेड लावणारी गाणी. तेवढंच वेड लावण्याचं सामर्थ्य त्यांच्या लावणीतही होतं. रसिक हो, ऐकायची त्यांचीच एक फक्कडची लावणी ऐकूया. टकटक नजर पडतोय पदरा.

अनंत पुण्याची हा नानांचा शेवटचा चित्रपट. नानांचे त्यानंतरचे दिवस खूप हलाखीचे गेले मंडळी. एकदा तर त्यांच्याकडे स्वयंपाकाचा गॅस नव्हता, पैसेही नव्हते. ते मित्राला म्हणाले, काही हरकत नाही, मी भूक ऐकून चाल लावतो. असा हा मनस्वी कलाकार. पण हलाखीतही ते केलेल्या कलेशी, केलेल्या कामाशी प्रामाणिक राहिले. उत्तम शब्दांवर तेवढाच उत्तम साज चढवीत राहिले. 19 सप्टेंबर 2009 या दिवशी नाना हार्ट अटॅकने गेले. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपल्या सर्वांची त्यांच्या स्मृतीस आदरांजली. श्रोते हो, आज नाना नाही आहेत आपल्यात, पण त्यांचं संगीत आहे. ते संगीताचं हिरवगार कोकण आहे, तेच संगीताचं माहेरही आहे. नमस्कार, शुभरात्री.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.
2: इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कठीण प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी आता जोशी इंजिनिअरिंग क्लासेसच्या माध्यमातून पेस सारख्या टॉप संस्थेचं मार्गदर्शन थेट शहरात उपलब्ध झाले. हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट, सीईटी आणि शालेय स्तरावरील फाउंडेशन अशा अत्यंत महत्वाच्या परीक्षांची उत्तम तयारी करून देणार आहे. 9146773425 या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात विजय आनंद यांचं गीत छुपा रुस्तम या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत अंजान यांची शब्दरचना शंकर जयकिशन यांचं संगीत आणि हे गीत ऐकूयात दूर नहीं मंजिल या चित्रपटामधलं

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मर्यादा या चित्रपटामधलं.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अन्नदाता या चित्रपटामधलं गीत. योगेश यांच्या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात आपकी कसम या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत गीताला संगीत साजा

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: शंकर जयकिशन यांच्या संगीताने सजलेलं आणि मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत ऐकूयात चित्रपट आवारा

0: पैसे पाठवायचे ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकणार आहोत. संगीतकार शंकर जयकिशन, चित्रपट आवारा.

कार्यक्रमात आता ऐकूयात साहिल लुधियानवी यांची गीतरचना. ऐकूया समाज को बदल डालो या चित्रपटामधलं हे गीत. संगीत आहे रवी यांचं आणि हे गीत ऐकूया मन्नाडे यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात मंदाळे आणि सरला कपूर यांनी गायलेलं गीत एक थी रीता. या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे जयदेव यांचं.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
2: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
1: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आसू और मुस्कान या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया. दूर का राही या चित्रपटामधलं शैलेंद्र यांचं गीत, आणि या गीताला संगीत आणि स्वर आहे किशोर कुमार यांचा.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया संगीतकार उषा खन्ना यांच्या आवाजात. शब्दरचना आहे जान निसार अख्तर यांची आणि हे गीत ऐकणार आहोत हम सब चोर है या चित्रपटामधलं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्,
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते।
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे।
2: आशा भोसले आणि संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात। चित्रपट आहे अपना देश।

0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
0: शुद्ध चांदीचे पूजा साहित्य खरेदी करा
1: आणि आपल्या लाडक्या गणरायासाठी अडावतकरांकडून मिळवा चांदीच्या दुर्वा आणि चांदीचा मोदक सप्रेम भेट.
0: अटी लागू. विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं आनंदरचं गीत आहे हिना या चित्रपटामधलं. ऐकूया मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
2: गाणे गा रे, गाणे गा.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पंकज उदास यांनी संगीत दिलेलं एक ही मकसद या चित्रपटामधलं कतील शिफाई यांचं गीत अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
6: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत समझोता या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।

0: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमात. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमातले हे गीत ऐकणार आहोत भूपेंद्र सिंग आणि आशा भोसले यांच्या आवाजात. राजा राणी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: लता मंगेशकर आणि येसुदास यांच्या आवाजामध्ये बावरी या चित्रपटामधलं माया गोविंद यांचं गीत आता ऐकणार आहोत. गीताला संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात दोस्त और दुश्मन या चित्रपटामधलं गीत. असद भूपाली यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राजकोमल यांचं.

कसूर या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. ही गीत गायला आहे राजकुमारी यांनी. आरजू लखनवी यांची गीतरचना आणि संगीतकार अनिल विश्वास.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीये, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जय विजय या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि अजीज नझान यांच्या आवाजात.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9131

0: 0200888 विश्वास बँक विश्वासाने प्रगतीकडे.
1: बरसात या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात. संगीतकार शंकर जयकिशन.

0: मोहम्मद रफी यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीतकार शंकर जयकिशन. हे गीत होतं ब्रह्मचारी या चित्रपटामधलं.
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
0: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं शेहरे यार यांचं गीत. हे गीत आहे फासले या चित्रपटामधलं आणि संगीतकार शिव

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत हवस या चित्रपटामधलं. सावंत कुमार यांच्या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

सबूत या चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरे यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
0: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: आशा भोसले यांनी गायलेलं आयना ह्या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार दिलीप सेन, समीर सेन.
3: Gurga poga shikala kala Magalaga chikanaga bogaraga Zumpa paga sigaram polla

कार्यक्रमातलं हे गीत आहे भूपेंद्र सिंग यांच्या आवाजात किनारा या चित्रपटामधलं. ऐकूया गुलजार यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

मेरी चाबियां घर की।

0: देखा है मैंने क्यों चिट्ठी है या कविता
1: अभी तक तो कविता है

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.
2: हेरा फेरी या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. अंजान यांच्या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
3: आपका सरकार क्या कुछ खो गया है?

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: चोरी चोरी या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात. गीत रचना हास्य जयपुरी यांची, गायिका लता मंगेशकर, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: अदालत या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. राजेंद्र कृष्ण यांचं गीत, संगीतकार मदन मोहन.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं नया नशा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे सपन चक्रवर्ती यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: ऐकूया भाई भाई या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत, संगीतकार मदन मोहन.

कार्यक्रमात आता ऐकूयात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत कहते है मुझको राजा या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ऐलान ए जंग या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बडा कबूतर या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ. तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
0: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
1: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं
0: आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

करायची आहे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एवढी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल FD योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: स्वप्न तुमचं साथ विश्वासाची। घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना, आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी। अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888। विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे।

वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: गुलाब से।
1: आपकी फरमाइश। श्रोते हो तैयार आहत ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत. आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30 मिनिटांनी. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300020888 या क्रमांकावर.

हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातनं सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: याद है।
1: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध। सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर। विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।
1: लागा गोरी गुजरिया से नेहा हमारा।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व

0: उपदेशन तेरे मेरे सपने,
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळ

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.